सुप्रभात, नमस्कार श्रोते हो. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर 27 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 17 जून 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणसभेला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR ॲपच्याद्वारे. सकाळचे 5:59 आणि 54 सेकंद झाली आहेत. यानंतर 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार आज नशा मुक्त भारत अभियान NMBA के अंतर्गत नशा मुक्त भारत सप्ताह का वर्चुअल माध्यम से उद्घाटन करेंगे। कार्यक्रम के दौरान डॉक्टर वीरेंद्र कुमार नशा मुक्ति मित्र के लिए पर्सनल डैशबोर्ड और NMBA पर आधारित एक लघु फिल्म सहित कई प्रमुख पहल का भी अनावरण करेंगे। युवा कार्यक्रम और खेल मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया आज मुंबई के वर्ली साइकिल ट्रैक पर विशेष फिट इंडिया साइक्लोथॉन का नेतृत्व करेंगे। युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय ने बताया कि ये आयोजन व्यापक फिट इंडिया अभियान का हिस्सा है। फीफा विश्व कप में कल फ्रांस ने सेनेगल को 3-1 से हरा दिया। प्रतियोगिता के एक अन्य मुकाबले में ईरान और न्यूजीलैंड के बीच मुकाबला 2-2 की बराबरी पर रहा। उरुग्वे और सऊदी अरब तथा बेल्जियम और मिस्र के मैच भी 1-1 से ड्रॉ रहे। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ऍपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा। सकाळची 6:05 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत चिंतन हा कार्यक्रम। आज यामध्ये सार्वभौमत्व याविषयी प्रदीप मैनातकर यांचे विचार ऐकूया।
2: राज्यांचा सर्वोच्च स्वतंत्र व अंतिम सत्ता होय। कोणत्याही राज्यावर अंतर्गत किंवा बाह्य कोणत्याही शक्तीचे नियंत्रण नसते आणि सर्व निर्णय स्वतःच्या इच्छेनुसार घेण्याचा अधिकार असणे, यालाच सार्वभौमत्व असे म्हणतात। राज्याच्या अस्तित्वासाठी सार्वभौमत्व हे अत्यावश्यक तत्व मानले जाते। सार्वभौमत्व शिवाय राज्य स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही। सार्वभौमत्वाची संकल्पना व अर्थ। राजकीय शास्त्रात सार्वभौमत्व ही मूलभूत संकल्पना आहे। सार्वभौम सत्ता म्हणजे अशी सत्ता जी सर्वांपेक्षा श्रेष्ठ असते आणि जिच्या आदेशांना सर्वांनी मान्य करणे बंधनकारक असते। सार्वभौम सत्ता कायदे बनवते, त्यांची अंमलबजावणी करते आणि कायद्यांचे उल्लंघन झाल्यास शिक्षा देते। ही सत्ता अंतिम असून तिच्यावर कोणत्याही इतर सत्ता श्रेष्ठ नसते। सार्वभौमत्वाचे दोन प्रमुख पैलू मानले जातात। आंतरिक सार्वभौमत्व, राज्याला आपल्या देशांतर्गत बाबीमध्ये जसे कायदे, प्रशासन, न्यायव्यवस्था, सामाजिक व आर्थिक धोरणे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार असतो। दुसरा बाह्य सार्वभौमत्व, राज्याला परराष्ट्र धोरण ठरवण्याचे, इतर राष्ट्रांशी करार करण्याचे व स्वतंत्रपणे आंतरराष्ट्रीय संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य असते। लोकशाही आणि सार्वभौमत्व, लोकशाही व्यवस्थेत सार्वभौमत्व जनतेमध्ये निहित असते। लोकशाहीत जनता ही खरी सार्वभौम मानली जाते। जनता निवडणुकीच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडते आणि त्यांच्या मार्फत सत्ता वापरते। त्यामुळे लोकशाहीतील शासन हे जनतेचे, जनतेसाठी व जनतेद्वारे चालवले जाते। जनतेच्या इच्छेविरुद्ध कोणताही निर्णय दीर्घकाळ टिकू शकत नाही, कारण अंतिम सत्ता जनतेकडेच असते। सार्वभौमत्व व कायद्यांचे राज्य, सार्वभौमत्वाचा निकटचा संबंध कायद्यांच्या राज्याशी आहे। सार्वभौम सत्ता कायदे करते, परंतु आधुनिक राज्यात ही सत्ता मनमानी नसून संविधानाच्या चौकटीत मानलेली असते। संविधान हे सार्वभौम सत्तेवर मर्यादा घालते आणि नागरिकांना मूलभूत हक्कांचे संरक्षण करते। त्यामुळे सार्वभौमत्व ही कायद्याचे राज्य यांच्यात संतुलन राखले जाते। आधुनिक काळातील सार्वभौमत्वाची बदलती संकल्पना, आधुनिक काळात सार्वभौमत्वाची संकल्पना काहीशी बदललेली दिसते। जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय संघटना, बहुराष्ट्रीय कंपन्या, मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक परस्परालंबन यामुळे सार्वभौमत्वावर काही मर्यादा आल्या आहेत। संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय न्यायालय यांसारख्या संस्थांमुळे राष्ट्रांना काही आंतरराष्ट्रीय नियम पाळावे लागतात। तथापि या मर्यादा स्वच्छेने स्वीकारलेल्या असतात, त्यामुळे सार्वभौमत्व पूर्णपणे नष्ट होत नाही, तर ते सहकारी सार्वभौमत्व या स्वरूपात प्रकट होते। राष्ट्रे आपल्याला दीर्घकालीन हितासाठी काही अधिकार सामूहिक पातळीवर वापरतात। भारताच्या संदर्भातील सार्वभौमत्व, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेनुसार भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक राज्य आहे। भारताचे सार्वभौमत्व म्हणजे देशांतर्गत स्वातंत्र्य आणि परराष्ट्र धोरणात पूर्ण स्वायत्तता। भारत स्वतःचे कायदे बनवतो, त्यांची अंमलबजावणी करतो आणि कोणत्याही परकीय सत्तेच्या दबावाखाली न राहता निर्णय घेतो। भारताने आंतरराष्ट्रीय करार स्वीकारले असले तरी ते राष्ट्रीय हिताच्या चौकटीतच स्वीकारले जातात। भारतीय संसद आणि संविधान सर्वोच्च आहे।

0: त्यामुळे भारताचे सार्वभौमत्व अबाधित राहते. सार्वभौमत्व हे राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे, अस्मितेचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. सार्वभौमत्व सुरक्षित असेल तरच राष्ट्र आपली राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उद्दिष्टे साध्य करू शकते. सार्वभौमत्वाशिवाय राष्ट्रीय एकात्मता, सुरक्षा आणि विकास शक्य नाही. एकंदरीत सार्वभौमत्व हे राज्याच्या अस्तित्वाचे आणि स्वातंत्र्याचे मूलभूत अधिष्ठान आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत सार्वभौमत्वाच्या स्वरूपात काही बदल झाले असले तरी त्याचे महत्व कमी झालेले नाही. लोकशाहीत जनतेच्या सार्वभौम इच्छेवर आधारित शासन, संविधानिक मर्यादा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्या समतुलनातूनच आधुनिक सार्वभौमत्व साकार होते. सार्वभौमत्व सुरक्षित असेल तरच राष्ट्रांचा सर्वांगीण विकास, स्थैर्य आणि आत्मनिर्भरता साध्य होऊ शकते.
1: प्रदीप मेहनतकर यांचे सार्वभौमत्व याविषयीचे विचार श्रोतेहो आताच आपण ऐकलेत. आजच्या चिंतन या कार्यक्रमामध्ये चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 6:10 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामध्ये दत्ता पाटील यांची भक्तीरचना. संगीतकार आहेत मधुकर पाटील.

शोधबो कार्यक्रमात आत्ताच आपण कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली सुमन कल्याणपूर यांची गीतरचना ऐकली. त्यांच्याच आवाजामध्ये आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकवीत आहोत अण्णा जोशी यांची भक्तीरचना. गायक स्वर आणि संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

श्रोतो कार्यक्रमामध्ये यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना ऐकवित आहोत गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. या रचनेला संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खडे यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्राच्या FM बँड 101.1 MHz आणि आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या ॲपच्या द्वारे देखील. भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकवित आहोत सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये ही भक्तीरचना. गीतकार आणि संगीतकार आहेत मनोहर कविश्वर.

भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण मंगेश पाडगावकर यांची भक्तिरचना ऐकलीत सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आणि श्रोते हो, या रचनेबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात FM 101.1 MHz आणि NewsOnAIR या ऍपच्या द्वारे. श्रोतो, सकाळचे 6:35 झाले आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि संक्षिप्त होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आज सकाळी 6:40 कृषीविषयक कार्यक्रम कृषी सल्ला, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून संक्षेपित करू. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55. 7:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आपण कृषीकाल काही जाहिरात संदेश आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आपण कृषीकाल. सकाळी 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

सकाळी 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8 वाजता सुगम संगीताचा आनंद आपण घ्याल. सकाळी 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 वाजता गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 10 दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 10:30 वाजता भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आम्ही प्रसारित करू. लेखिका आहेत आशा बघे आणि याच्या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक आहे 11. सकाळी 10:45 वाजता नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम लोकजागर. आज यामध्ये मारुती अक्कलवाड यांचं काव्यवाचन ऐकूया. 11 वाजता प्रायोजित कार्यक्रम उमंग. प्रायोजक आहेत NCERT. सकाळी 11:30 वाजता मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 1 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 वाजता जिल्हा वार्तापत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:45 वाजता 3 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:30 वाजता आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारत आणि नेदरलंड या संघादरम्यान इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या T20 क्रिकेट सामन्याचं धावतं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR ऍपच्या

0: द्वारे. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि संध्याकाळी 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करू. रात्री 9 ते 11 दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. अशोतो 11 वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. 11:10 केंद्र सरकारच्या 12व्या वर्षापूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाद्वारे सादर होणारी विशेष मालिका 11:10 अशोतो आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल ठीक 11:45. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि सहक्षिप्त होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 6:40 झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात अवकाळी पाऊस गारपीट आणि विजेचा पशुधनावर होणारा परिणाम याविषयीचा सल्ला. मंडळी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष द्यावं, तसंच दामिनी ॲपचा वापर देखील करावा. भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था पुणे आणि भारतीय हवामान विभागानं विकसित केलेले दामिनी वीज चेतावणी ॲप डाउनलोड करावं. त्याद्वारे परिसरातील हवामानाचा आणि वीज पडण्याचा अंदाज घ्यावा. वादळी वारे किंवा वीज पडण्याची शक्यता असल्यास जनावरांना गोठ्यातच ठेवावं. मंडळी या काळामध्ये जनावरांचं व्यवस्थापन करताना गडगडाटानं जनावरांना घाबरण्यापासून रोखण्यासाठी त्यांना प्रेमळ वागणूक देऊन शांत करावं. गोठ्यात योग्य तापमान आणि आर्द्रता राखण्यासाठी फॅन किंवा फॉगरचा वापर करावा. जनावरांना पाणी आणि खनिज मिश्रणासह संतुलित आहार द्यावा. त्यासोबतच तांत्रिक उपाय देखील करणं आवश्यक आहे, जसं की गोठ्यावर वीजरोधक यंत्रणा, लाइटिंग अरेस्टर बसवावी, स्वयंचलित तापमान आणि आर्द्रता नियंत्रण प्रणाली वापरावी. यासोबतच मंडळी इतरही सुरक्षित उपाय करणं गरजेचं आहे. उंच झाडे वीज आकर्षित करतात, त्यामुळं वीज पडण्याचा धोका असताना झाडाखाली स्वतः आणि जनावरांना बांधू नये. हे लक्षात ठेवावं, पावसामुळं आपला मृत्यू होणार नाही, पण झाडाखाली पावसानं भिजू नये म्हणून थांबत असाल तर संकट आपल्यावर ओढवू शकतं. आपण शेतामध्ये काम करत असाल तर आपण आणि जनावरं विद्युत तारांपासून किमान 50 फूट अंतरावर राहावीत. बैलांना तात्काळ लोखंडी झूपासून वेगळं करावं. मंडळी यासोबतच आपत्कालीन उपचार देखील करणं आवश्यक आहे. जर जनावरावर वीज पडली तर त्वरित पशुवैद्यकीय मदत घ्यावी. पशुपालकांना वीज पडण्याचे धोके आणि बचाव या उपायाबाबत माहिती द्यावी. तसंच गारपीट बाधित पशुवर तात्काळ उपचार करणं देखील गरजेचं आहे. गारपीट आणि वादळी पावसामुळं जनावरांना थंडी, जखमा आणि विविध आजारांचा धोका असतो. अशा परिस्थितीत जनावरांची काळजी घेण्यासाठी या उपायांची योजना करावी. यामध्ये गारा आणि वादळ सुरू असताना जनावरांना त्वरित गोठ्यात किंवा पक्क्या छताखाली हलवावं, त्यांना उघड्या जागेवर बांधू नये. गारा लागलेल्या जखमांवर पोटॅशियम परमॅग्नेट द्रावणानं अर्थात 1 ग्रॅम प्रति 4 लिटर पाणी घेऊन धुवावं. त्यावर अँटीसेप्टिक क्रीम देखील लावावं. जनावर भाजलं असल्यास त्यांना कोरड्या कपड्यानं पुसून गरम ठेवावं, जेणेकरून त्यांना थंडी वाजणार नाही. मंडळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही उपाय आहेत, ते देखील आपण करणं आवश्यक आहे. गोठ्याचे छप्पर मजबूत करावं. मोकळ्या बाजू ताडपत्रीनं किंवा गोणपाटानं बंद कराव्या, जेणेकरून गारा आणि वारा आत येणार नाही. जनावरांना ओल्या ठिकाणी बांधायचं टाळावं. तसंच वातावरण गरम ठेवण्यासाठी जर वाळलेले गवत जाळले असल्यास त्यापासून निर्माण होणाऱ्या धुरापासून जनावरं गुदमरणार नाहीत याची काळजी घ्यावी. ओलावा आणि धूर जनावरांना श्वसनासंबंधीचे आजार निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. जनावरांना पिण्यासाठी कोमट पाणी द्यावं. कोरडा चारा आणि

0: पौष्टिक आहार द्यावा. गारपेटीनंतर जनावरांमध्ये घटसर्प यासारखे आजार पसरू शकतात. त्यामुळे जनावरांना ताप, श्वसनास त्रास झाल्यास तातडीनं पशुतज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. तसंच मंडळी, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी मदत देखील आपल्याला मिळू शकते. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या व्यक्तींना केंद्र आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून मदत दिली जाते. जर वीज पडून जनावर मृत्यूमुखी पडल्यास अल्प आणि अत्यल्पभूधारक आणि भूमिहीन पशुपालकांना वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयानुसार मदत केली जाते. याकरिता मृत जनावरांना तलाठी यांचा पंचनामा.
1: श्रोतो, आताचा आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर आरोग्यम धान संपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोतेव नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योग, योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय, आनंद होय, केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे, ऐषारामाचं जीवन आपण जगत आहोत, परिश्रम, मजुरी, मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली, आहार विहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी, मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य, वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ, सुंदर, मजबूत, टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन, संगोपन करणे महत्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार, विहार, विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात, मात्र आहार विहाराकडे लक्षच देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास, रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत, आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे. या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनामुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारचे आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांतीही मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ऍसिडिटी, आम्लपित्त या आजारावर जर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पश्चिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंद, त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंद, त्रिकोणासन, वक्रासन, पश्चिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रियासुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा

असेल तर भस्त्रिका प्राणाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डाणबंध, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डाणबंध, भुजंगासन, धनुरासन हे महत्वाचे ठरते. चिंता, मनोदार दौर्बल्य, डिप्रेशन करिता नाडीशोधन, भ्रामरी, सूर्यवेदन प्राणायामाबरोबर वक्रासन सुद्धा महत्वाचे ठरते. या

0: सुद्धा महत्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
1: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते, पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार, पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल, यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
0: श्रोतेहो. आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा

0: आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: FM 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आज आहे बुधवार, दिनांक 17 जून 2026. सुविचार: प्रयत्न करणाऱ्याला यश देण्यापलीकडे ईश्वर कोणालाही काहीही देत नाही. दिनविशेष: संत निवृत्तीनाथ समाधीस्थ झाले ते आजच्या दिवशी म्हणजे 17 जून 1297 मध्ये. आज आहे राजमाता जिजाबाईंचा स्मृती दिन 1674. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा स्मृती दिन. त्यांचे निधन 17 जून 1895 मध्ये झाले होते. व्यक्तिविशेष: सुधारणा ही मनातून झाली पाहिजे, नुसते नियम करून सुधारणा कधीच होणार नाही असे ठाम प्रतिपादन करणाऱ्या सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकरांचा आज स्मृती दिन. त्यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी टेंभू या गावी झाला. आजन्म विद्यादानाचे, समाजजागृती आणि देशसेवेचे व्रत घेतलेल्या गोपाळरावांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक, फर्ग्युसनमध्ये प्राचार्य, केसरीचे संपादक अशा अनेक पदांवर काम केले. 1888 मध्ये स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र काढले. प्रतिगामी स्वजनांशी, सनातनांशी झुंज देताच समाज सुधारण्याचे ध्येय समोर ठेवून आगरकरांनी लेखणी चालवली. प्रखर बुद्धिवादी, सत्याचा निर्भयपणे पाठपुरावा करण्याची वृत्ती आणि त्यांचे असे रोखठोक तत्वज्ञान समाजाला न पेलवल्याने प्रारंभीच्या काळात त्यांना जनमताला, लोकप्रवादाला तोंड द्यावे लागले. दैववाद खोटा आहे, जातीभेद गाडून टाकावेत, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार, धार्मिक ढोंगबाजीला विरोध आणि औद्योगिक व शास्त्रीय शिक्षण देण्यात शासनाने पुढाकार घ्यावा या मतांचे ते आग्रही पुरस्कर्ते होते. मनुष्यतेचे ऐहिक सुखवर्धन ह्या सार्वत्रिक भाविधर्माची ज्यांनी दीक्षा घेतली असेल त्यांनी कोणास न घाबरता आपल्या मनास जे शुद्ध, प्रशस्त व कल्याणप्रद वाटत असेल ते दुसऱ्या सांगावे आणि तदनुसार होईल तेवढे आचरण करावे असे सांगणारे हे सुधारकाग्रणी दिनांक 17 जून 1895 रोजी निर्वतले. आज त्यांचा स्मृती दिन. श्रोतो, आत्ताच आपण आजचा दिनविशेष जाणून घेतलात. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
3: मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-13-87-89.
5: गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG साठी प्रवेश सुरू. CCTV ची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, तज्ञ अनुभवी शिक्षक वृंद, शालेय सहलींचं आयोजन, भव्य सुसज्ज इमारत. आपल्या पाल्याच्या गोल्डन भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. गुणवत्तेचा मानबिंदू गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल, ज्ञानेश्वर नगर, सिडको नांदेड. मोबाईल 855-20-455-98.
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
7: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
8: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
9: इयत्ता 1-10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1-12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
8: संपर्क ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
9: मोबाईल 98-90-29-87-26.
10: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
11: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.

0: स्वच्छता विभाग 24 तास सेवा उपलब्ध, एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
1: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825-872।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।

0: आकाशवाणी नांदेडकेंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर ऍपच्या द्वारे. श्रोतो, सकाळचे 7 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पी ए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
1: अवश्य भेट द्या.
2: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा. संपर्क 95 27 23 18 28.
1: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे. जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी. या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण डोळे हे खूप नाजूक असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत. ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला.
3: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट नांदेड. आज आपण नेत्रदानाविषयी बोलत आहोत. काही प्रश्न आहेत. सर्वप्रथम, नेत्रदान म्हणजे काय आणि त्याचे समाजातील महत्व काय आहे? त्याचं उत्तर असं आहे, नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर डोळ्यातील पारदर्शक भाग, ज्याला आपण कॉर्निया किंवा बुबुळ असे म्हणतो, त्याला दान करणे, याला आपण नेत्रदान म्हणतो. ज्या व्यक्तीची दृष्टी कॉर्नियाच्या म्हणजे बुबुळाच्या आजारामुळे गेलेली आहे, अशा रुग्णांना हे बुबुळ प्रत्यारोपणाद्वारे दृष्टी मिळू शकते. नेत्रदान हे मृत्यूनंतरही इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे सर्वोच्च दान मानले जाते. समाजात अंधत्व कमी करण्यासाठी नेत्रदानाचे खूप मोठे महत्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किती जणांना दृष्टी मिळू शकते? याचं उत्तर आहे, एका व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यातील कॉर्निया म्हणजे बुबुळ दोन वेगवेगळ्या व्यक्तींना प्रत्यारोपित करता येतात. त्यामुळे एका नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. नेत्रदान कोण करू शकते? वयाची काही मर्यादा असते का? जवळपास प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करू शकते. नवजात बालकापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नेत्रदान सर्वजण नेत्रदानासाठी पात्र असू शकतात. वय ही काही अडचण नसते. मृत्यूनंतर नेत्रदान किती वेळात करावे लागते, त्यावेळी नातेवाईकांनी काय करावे? मृत्यूनंतर साधारण 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदानाची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक असते. नातेवाईकांनी त्वरित जवळच्या नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा. मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवावेत. डोळ्यांवरती एक पडदा किंवा पॅड ठेवावा. डोक्याखाली उशी ठेवून डोके थोडे उंच ठेवावे. पंखा थेट चेहऱ्याला लागू देऊ नये. अनेक लोकांना असे वाटते की चष्मा वापरणारे किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, हे कितपत खरे आहे? असा काही लोकांचा प्रश्न असतो. निवळ हा एक गैरसमज आहे. चष्मा वापरणारी व्यक्ती किंवा मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती देखील नेत्रदान करू शकते, कारण प्रत्यारोपणासाठी मुख्यत्वे कॉर्निया म्हणजे बुबुळ याचा उपयोग केला जातो. नेत्रदानाची प्रक्रिया कशी असते? प्रशिक्षित नेत्रतज्ञ किंवा तंत्रज्ञ मृत व्यक्तीच्या घरी किंवा रुग्णालयात येऊन प्रक्रिया करतात. ही प्रक्रिया साधारणतः 15 ते 20 मिनिटात पूर्ण होते. चेहऱ्याचे विद्रुपीकरण होत नाही आणि अंत्यसंस्कारात कोणताही अडथळा येत नाही. नेत्रदानासाठी जिवंतपणी नोंदणी करणे आवश्यक आहे का की कुटुंबाची संमती पुरेशी आवश्यक असते? जिवंतपणी नेत्रदानाची नोंदणी करणे ही चांगली बाब आहे, परंतु ती बंधनकारक नाही. मृत्यूनंतर कुटुंबियाची संमती मिळाल्यास नेत्रदान करता येते. त्यामुळे आपल्या इच्छेबद्दल कुटुंबियांना आधीच माहिती देणे महत्वाचे आहे. नेत्रदानानंतर डोळे कोणाला आणि कशापर्यंत दिले जातात? नेत्रदानातून मिळालेला कॉर्निया किंवा आला बुबुळ म्हणतो नेत्रपेढीत सुरक्षित ठेवला जातो. त्यानंतर गरजू रुग्णांना तो वापरला जातो. श्रोत्यांसाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. मृत्यूनंतर आपल्यासोबत काही जात नाही, पण आपल्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तीच्या आयुष्यात कायमचा प्रकाश निर्माण होऊ शकतो. नेत्रदान हा केवळ अवयवदानाचा प्रकार असून तो

0: आशा आनंद आणि नवजीवन देणार अमूल्य ठेवा आहे. चला मित्रांनो, नेत्रदानाचा संकल्प करूया आणि आपल्या कुटुंबियांनाही याबाबत जागरूक करूया, कारण आपले डोळे मिटल्यावरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरता येतो. धन्यवाद.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट, काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पीए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
1: अवश्य भेट द्या.
2: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा. संपर्क 95 27 23 18 28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: श्रोतो, आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: हसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
1: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
0: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
3: मला जाऊ द्यान घरी।
4: श्रोत्यो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
2: कार्यक्रम फोन फरमाइश।
5: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपच्या द्वारे। सकाळचे 7:08 झाली आहेत। यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।

FM 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी

0: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अत्यल्प पाऊस, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण जाहीर. निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ. प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर देण्याचा सरकारचा निर्णय. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री निमूबेन बांभनिया यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर इथं विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी. आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला सरकारने दिला आहे. या पंधरवड्यात सरासरी 103.8 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते, त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण विभागात जून महिन्यासाठी सरासरी 71.5 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, मात्र प्रत्यक्षात केवळ 40.7 मिलीमीटर म्हणजे 56.9% इतका पाऊस झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात जून महिन्यातला सर्वाधिक 112% पाऊस झाला, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात सर्वात कमी केवळ 19% पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. काल मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणाला तसंच विकसित भारत जीरामजी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा आणि बांबू लागवड करण्यासाठी तसंच चराय जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा उपलब्ध असेल. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

0: आज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या रकमेपैकी 60% निधी केंद्र सरकार तर 40% निधी राज्य सरकार देणार आहे. या निधीमुळे महाराष्ट्र पोलीस दल अधिक सुसज्ज करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विकसित भारत 2047 स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बांभनिया यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा बिडकीनीतल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली, तसंच उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर MIDC अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मराठवाड्यासह राज्यातल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हिंगोली जिल्ह्यात वसमत इथल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यात काल एक सामंजस्य करार करण्यात आला. या 3 वर्षांच्या दीर्घकालीन करारामुळे दोन्ही संस्थांमधील वैज्ञानिक कौशल्य, प्रयोगशाळा आणि संशोधन साधनांची देवाणघेवाण होणार आहे. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग शिक्षिका स्वाती देशमुख यांनी दिलेली उत्तान मंडुकासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
2: आजचा आसन प्रकार उत्तान मंडुकासन. वज्रासनात बसावे, दोन्ही गुडघ्यांमध्ये आरामदायी अंतर ठेवावे, दोन्ही हात डोक्याच्या मागे किंवा खांद्याच्या वर घेऊन कोपर वर करावे आणि छाती पुढे काढावी. हळूहळू श्वास घेत मान आणि छाती वर उचलावी. या स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबावे आणि श्वास सामान्य घ्यावा. श्वास सोडत हळूहळू मूळ स्थितीत यावे. 2 ते 3 वेळा या आसनाची पुनरावृत्ती करावी. या आसनामुळे छाती व फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होते. खांदे आणि पाठ लवचिक होतात. श्वसन सुधारते. शरीराची बैठक सुधारते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. धन्यवाद.
0: नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूर शहरातल्या संविधान चौक इथं काल काँक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. येत्या 20 जूनला पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात काल काही संघटनांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलनं करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करण्यात याव्या यासह इतर मागण्यांसाठी काल मराठवाड्यातल्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कांडली फाटा इथं शक्तीपीठ विरोधी कृती समितीनं रस्ता रोको आंदोलन केलं. सुमारे 1.5 तास महामार्ग रोखल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं. अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं या मुख्य मागणीसह मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल बीड शहरात मातंग क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. तर बीड विभागीय कार्यालय आणि सर्व आगाराच्या ठिकाणी एसटी कामगारांच्या विविध प्रलंबित आर्थिक प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं महाआरती आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत लातूर इथं क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या कर्जमुक्ती आदेशाची होळी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पूल इथं टँकरनं दिलेल्या धडकेमुळे एक महिला आणि एक बैल जागीच मृत्यूमुखी पडले असून दुसरा एक बैल जखमी झाला आहे. काल सकाळी हा अपघात झाला. अकोल्याहून नांदेडकडे पेट्रोल वाहून नेणाऱ्या भरधाव टँकरनं बैलांना घेऊन जाणाऱ्या महिलेला निष्काळजीपणे धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर

0: पंचायत समितीमधला तांत्रिक सहाय्यक गौस पाशा चांद शेख याला लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तक्रारदाराच्या सिंचन विहिरीच्या कामाचं पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 असा पराभव केला. हवामान. पुढील 5 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यात आज पाऊस होऊ शकतो, तर 18 आणि 19 जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. 19 ते 25 जून दरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अत्यल्प पाऊस, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण जाहीर. आणि प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर देण्याचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. शोध सकाळचे 7:21 झाली आहे. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 9493137189.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. श्रोतो आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तीविषयीचं एक निवेदन. हे निवेदन प्राप्त झालं आहे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्याकडून. सदरील निवेदन भागीरथी शरद मोगले वय 35 वर्ष यांनी त्यांच्या पतीसाठी दिलं आहे. त्यांचं नाव आहे शरद संजय मोगले, वय वर्ष 40, व्यवसाय मजुरी. हे दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजतापासून गोकुळनगर नांदेड येथे इंटरव्ह्यूसाठी घरातून बाहेर पडले होते आणि अद्यापपर्यंत ते व्यक्ती घरी परत आलेले नाहीत. या व्यक्तीचे वर्णन असे आहे, नाव शरद संजय मोगले, वय 40 वर्ष, व्यवसाय मजुरी, उंची आहे 5 फूट 5 इंच, बांधा साधारण, चेहरा गोल आहे आणि रंग गोरा असून डोळे काळे आहेत, नाक सरळ. तसेच या व्यक्तीचे केस काळे आणि या व्यक्तीच्या अंगामध्ये पोशाख काळ्या रंगाची पॅन्ट आणि आकाशी रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे. या व्यक्तीस हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा बोलता येतात आणि सदरील व्यक्तीजवळ मोबाईल आहे. मोबाईल क्रमांक 75 58 38 60 79 असा आहे आणि या व्यक्तीचा शोध घेणे सुरू असून या व्यक्तीच्या शोधासाठी कुणास आढळल्यास ही व्यक्ती नांदेड

पोलीस स्टेशन ग्रामीण यांच्याकडे या क्रमांकावर संपर्क साधावा. क्रमांक आहे 90 21 74 51 13. क्रमांक पुन्हा एकदा 90 31 90 21 74 51 13. निवेदन संपलं. श्रोतो, सकाळचे 7:25 होत आहे. यानंतर दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय. बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण ठरतोय. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे
1: तत्कालीन
0: कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. सर नमस्कार.
2: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
2: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचं हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017 तयार केला पहिला त्याचा म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेला आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथमतः असं केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील, तर 2030, 2050, 2070 इथपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि याला आधार फार महत्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकारच्या संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे, 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाण पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानकपणे जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल, तो पुन्हा मग तो टंचाई निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून मधून येल निनोचे प्रमाण हे आहेच आहे, म्हणजे येल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु येल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे येल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल, तो 1878 साली साजरा गेला. 1878 मध्ये

0: एलनिनोचा प्रकार सांगितला गेला. आज पर 17 वेळेला एलनिनोची परिस्थिती जगभरात निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत. हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का? नाही आहे. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करावा लागेल. तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः आज जो युवक आहे, जो ज्याच्या हातामध्ये ज्याच्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 19 या सगळ्या क्षेत्राची धुरा आहे, त्यांनी हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे, जुळवून घेऊन फाईट करावी लागेल आम्हाला. आपण विरुद्ध जाऊ शकत नाहीये, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. तर जुळवून घेत घेत आम्हाला जायचं पुढे असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेणे तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्यात एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पीकनिहाय, जमीननिहाय, कारण प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपण आहे. कारण राज्यामध्ये आपल्या अनेक प्रकारचे हवामान कृषी हवामानाचे विभाग आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणू आपण ज्याला, की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे एक टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं, जसं की आता आजकाल आपण हॅकॅथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत, त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे. हे तुकड्या तुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे ती जर शोधून काढली, तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील, त्या छोटे छोटे असतील, हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे, त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगाल या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे, याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अशा मोठ्या मोठ्या संस्थांना ह्या एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच, पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान, मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञान आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे, अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून, म्हणजे 1 एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचा pH किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळा अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं, पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणाऱ्या पाणी देण्याच्या पद्धती, हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतो म्हणजे मूल्य साखळी. तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं, ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं, यासाठीची एक मूल्य साखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे. कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे, त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे. तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारची मूल्य साखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे. ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातोय माल हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे, त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे, ही गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट ट्रेसिबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्व आज युवकांपुढे मोठी संधी आहे. याच्यामध्ये आहे म्हणजे आव्हानं जेवढी आपण म्हणतो आहे तितकं संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचं निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे, पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
1: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे, तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगा?
0: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मग असे म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरा

0: मध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे, पहिली गोष्ट आहे त्यामध्ये. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करतं असं नाही ना. आज देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं, ते त्यांनी त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना आय टीचं जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत मग त्यामध्ये जसं की एआयचा वापर तर आपण पाहिलाच आहे आता. मग एआय मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे, त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे, मग ज्या शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत, मग याचं आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळ परत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्वाचे होणार आहेत. मग तो रेटा आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाइट्समध्ये अनेक सॅटेलाइट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत. मग तसे जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकार म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमांनी केले ती अशी ही माध्यम वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाचा बरोबर राहिला पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी क्रयशक्ती आहे ती कमी आहे, ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे, ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून आपल्या या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार एआय आहे हे शेतकऱ्याला डाऊनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला, एकही पैसा खर्च नाहीये पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही. मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाहीये पण ज्ञानामध्ये मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोग पडू शकेल. म्हणजे युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच अशा म्हणलं विचार केला तर या ठिकाणी त्यावर ती फार मोठी गोष्ट आहे.
1: तर श्रोतेओ, निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय. कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी सक्षम राहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोतेओ, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासपणे ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा

0: भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
1: कैसे कैसे मैं कैसे कैसे
0: अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर शोधो आपण एकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा. सकाळची 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. शोधो आपण मानव म्हणून वावरतो. सध्याचं जग हे आधुनिकीकरणाकडे झुकलेलं आहे. मानवाने या प्रगतीच्या क्षेत्रात आपल्यासोबत जोडली गेलेली नाती सांभाळत असताना कधी त्यामध्ये दुरावा निर्माण होत असतो तर कधीही त्यामध्ये ही जी आपली मायेची जी उब आहे त्यामध्ये उणीव भासत असते. यासाठी कारणीभूत आहे कुठेतरी आधुनिकीकरण म्हणावे लागेल. परंतु आपल्या नात्यातील ही मायेची उब प्रेमाचा ओलावा वेळ मिळेल तसा आपण जपायला पाहिजे. तो म्हणजे सण उत्सव सुट्टीचे दिवस याद्वारे. श्रोतो कदाचित अशीच काही भावना असाच काही भाव कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या गीतातून प्रतीत करीत असतात आहेत. आणि ही रचना आता आपण ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

0: हाडांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-87-89.
2: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
3: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
2: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
3: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-800-72.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, एसपी ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
5: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल,
6: इयत्ता 1-10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल, इयत्ता 1-12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
5: संपर्क ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
6: मोबाईल 98-90-29-87-26.
7: शोधो आपण एकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. शोधो आपणास मानव जन्म लाभला आहे तो एक माणूस म्हणून सार्थ केला तरच इतर प्राणी मात्रात आपण एक बुद्धिमान श्रेष्ठ म्हणून ठरू शकतो. शोधो आपला जन्म होतो तेव्हा आपण रडतो, परंतु आपल्या पुढील आयुष्यात आपल्याला कसे घडायचे आहे ते आपल्या हातात असते. तसेच एक मानव म्हणून विचार केला तर स्वतःला घडवत असताना आपल्या सभोवतालच्या परिसरातील इतर व्यक्ती त्यांच्यासाठी काहीतरी करणे, प्राणीमात्रांवर दया करणे, थोडक्यात सांगायचे झाले तर इतरांना आनंद सुख देणे, इतरांना मदत करणे, निस्वार्थ प्रेम, त्यागाची भावना बाळगणे व आपल्यामुळे इतरांचे जीवन असे आनंदी होईल हे पाहणे, म्हणजेच इतरांच्या सुखात आपले सुख, इतरांच्या दुःखात आपले दुःख असे मानणे.

ने मांडले तरच मानव जन्म हा सार्थ होऊ शकतो. कदाचित मंगेश पाडगावकर देखील त्यांच्या गीतातून अशीच काही भावना मांडत आहेत. तर ही गीतरचना ऐकूया अरुंधाते यांच्या आवाजामध्ये आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

0: गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी आणि युकेजी साठी प्रवेश सुरू. सीसीटीव्हीची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, तज्ज्ञ अनुभवी शिक्षक वृंद, शालेय सहलींचं आयोजन, भव्य सुसज्ज इमारत. आपल्या पाल्याच्या गोल्डन भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. गुणवत्तेचा मानबिंदू गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल, ज्ञानेश्वर नगर, सिडको, नांदेड. मोबाईल 855-20-455-98.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतो, आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकत आहोत ही शेवटची भावगीत रचना.

शोधो कार्यक्रमाच्या शेवटी आपण श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली सुरेश भट यांची गीतरचना ऐकली. गायक श्रोता निर्मला देवी यांचा आणि या गीताबरोबरच भावतारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 8 वाजले आहेत. समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर ऍपच्याद्वारे श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायिका कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजामध्ये श्रीकांत चंद्राते यांनी संगीतबद्ध केलेली हेमंत अवळसकर यांची सुगम रचना.

0: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल
1: इयत्ता पहिली ते दहावी मुलांसाठी आणि संजीवनी मुलींची हॉस्टेल इयत्ता पहिली ते बारावी मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
0: संपर्क ओंकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड.
1: मोबाईल 9899927726.
2: गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल प्ले ग्रुप नर्सरी LKG आणि UKG साठी प्रवेश सुरू. CCTV ची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, तज्ञ अनुभवी शिक्षक वृंद, शालेय सहलींचं आयोजन, भव्य सुसज्ज इमारत. आपल्या पाल्याच्या गोल्डन भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. गुणवत्तेचा मानबिंदू गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल ज्ञानेश्वर नगर सिडको नांदेड. मोबाईल 8552545598.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

0: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मिलिंद जोशी यांचं गीत आणि संगीत ऐकलत श्रेया घोषाल यांच्या आवाजामध्ये. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण गायिका पद्मजा फेणानी यांनी स्वरबद्ध केलेली कवी कुसुमाग्रज यांची सुगम रचना ऐकलीत. संगीत होतं गिरीश जोशी यांचं. आणि या सुगम रचनेबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात FM 101.1 MHz आणि NewsOn AIR ऍपच्या द्वारे. सकाळचे 8:29 आणि 47 सेकंद झाली आहेत. यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: बातमीपत्र पुणे केंद्र सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केला. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. काँगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृह मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बान योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733,28,00,000 रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक, सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7 हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या

0: महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
3: नमस्कार श्रोते हो. आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत. आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं. आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक वैचारिक धार्मिक शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते. यामुळेच अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
4: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की
5: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बाल विवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले आपल्या मुलीचे आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
4: आगरकरांच्या मते शाळेत कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत ही भयानक गोष्ट आहे.
3: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात
5: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे, किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
3: समाजात मुलांना शिकवलं जातं मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्या काळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावरही बरंच घमासान झालेलं होतं. तसंच मुलींना मुलांच्या सोबत एकत्र शिक्षण दिलं तर अनेक समस्या निर्माण होतील अशीही भूमिका तत्कालीन समाजाची होती. या सगळ्यांच्या विरोधात आगरकरांनी भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं

0: शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
1: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
2: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे. पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण, बालंतपण व अपत्य संगोपन ही लचांडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे? आणि मॅट्रिक्युलेशनची, BA ची, LM ची, LLB ची परीक्षा द्यावी कशी?
1: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
2: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.
1: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाह संबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे त्यामुळे त्यासंबंधी चर्चा केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
2: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा, पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळी कालांतराने सर्वांस मिळणार आहे.
1: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा होता. आजच्या समकालीन परिस्थितीला अनुकूल भूमिका जवळपास 1500 वर्षांपूर्वी आगरकरांनी घेतली होती.
0: स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं, त्यांनी समान कामं करावीत अशी त्यांची भूमिका दिसते. यामुळेच ते स्त्री पुरुष समानता मानत होते असंही दिसतं. तर आगरकरांची स्त्री पुरुष समानतेची कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
2: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
0: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही, तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळे आगरकर हे समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात कामं करू शकतात असं काहीसं 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समता विषयक मांडणी आगरकरांनी केली आहे, मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुषांच्या जीवनात असतं तर त्यांना स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आप

0: ला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे. तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
1: एकच उपाय आहे तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियास मुबलक मिळाले पाहिजे.
0: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय. आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं. त्यामुळे

0: लग मिळाले पाहिजे.
1: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय. आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं. त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
0: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट अत्यंत अधिकार लोलू पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
1: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे. तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार हे या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धिप्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
0: जातीभेद, विवाहविधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहेत. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी? किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी?
1: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळे त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुलबुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळे फूट पडेल की काय याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशाप्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं. त्याआधी आपल्या समाजातील दुष्ट रूढी, परंपरा प्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली त्या काळातील महाराष्ट्र अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाशझोत थेट डोळ्यांवर पडला काढल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे

0: भारतीय समाजाची झालेली होती, तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जाग करायचं होतं, त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं, मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती, किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते, आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्यापुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगाने सुंदर व्हावं, आनंदी व्हावं हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे जुनाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका, निंदा आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली, त्यामुळेच समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता, लेखन देवकुमार अहिरे, सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍपच्याद्वारे श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन. श्रोतो, मानवी जीवनाला सापडलेलं सुंदर असे गीत म्हणजे संगीत होय. व्यक्ती तितक्या उक्ती असे म्हण पण देखील आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. अलीकडच्या काळातील काही गाजलेल्या चित्रपटातील काही निवडक गीतरचना आज आपण ऐकणार आहोत. तसे पाहिले तर आजही जुनी गाणी नव्या गाण्यांच्या बरोबरीने कार्यक्रमात थोड्याशा जुन्या आधुनिक स्वरूपात आपणास ऐकण्यास मिळतात. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत अशाच मराठी विनोदी एक रहस्यमय चित्रपट, तो म्हणजे खबरदार. तर कार्यक्रमामध्ये आता ऐकवित आहोत या चित्रपटातील वैशाली सावंत, स्वप्नील बांदोडकर, ऋषिकेश कानेटकर यांच्या आवाजातील विवेक आपटे यांची गीतरचना. संगीतकार आहेत अशोक बदकी.

0: मर्यादित साठा आजच घ्या
1: आजचा पेरा।
2: काय आपण मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात? तर काळजी नका करू, नक्की ऐका। गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपचार याविषयी मेंदू आणि मणका विकार तज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत आनंदराव भोपळे यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत। तर श्रोते हो, ऐकायला विसरू नका। दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन। श्रोते हो, लावणी हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय पारंपरिक लोकसंगीत आणि नृत्य प्रकार आहे। ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या नादावर सादर होणारी ही एक कला, तिच्या लयबद्धता आणि ठसकेबाजपणामुळे ती जगप्रसिद्ध आहे। अशाच लावणीवर आधारलेला एक चित्रपट म्हणजेच नटरंग। कार्यक्रमामध्ये आता ऐकत आहोत याच चित्रपटातील गुरु ठाकूर यांची ही गीतरचना, गायक स्वर बेला शेंडे आणि सहकाऱ्यांचा, आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी।

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: श्रोतो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन. श्रोतो, आज जागतिक स्तरावर देखील रुग्णांसाठी एक इलाज किंवा थेरपी म्हणून देखील संगीताकडे पाहिले जाते. तसेच आज आधुनिकीकरणाच्या काळात जी गीतं आपण ऐकतो ती ऐकण्यासाठीची साधनंही वेगवेगळी निघाली आहेत. तर कार्यक्रमामध्ये तर आपण डीजे अशा एका साधनाचा वापर करत असतो. अशाच या डीजेवर आधारित एक चित्रपट म्हणजे पोस्टर गर्ल. कार्यक्रमामध्ये आता ऐकत आहोत या चित्रपटातील क्षितिज पटवर्धन यांची ही गीतरचना. संगीत अमितराज यांचं आहे आणि या रचनेला स्वरबद्ध केलं आहे आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी.

0: काय आपण मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात? तर काळजी नका करू, नक्की ऐका गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपचार याविषयी मेंदू आणि मणका विकार तज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत आनंदराव भोपळे यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, ऐकायला विसरू नका दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावर.

0: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
0: 94 04 76 12 52
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाईश.
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाईश.
3: श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा FM 101.1 MHz वर आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR ऍपच्या द्वारे. आणि कार्यक्रम आहे गीतगुंजन. गीतगुंजन या कार्यक्रमामध्ये आता ऐकवित आहोत अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या आवाजामध्ये सैराट या चित्रपटातील गीतरचना. गीतकार आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण वैभव जोशी यांचं गीत ऐकलं, श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटातील गायक श्रोता सोनू निगम आणि सहकाऱ्यांचा, आणि ही रचना होती, या रचनेला संगीतबद्ध केलं होतं वैशाली सामंत आणि कमलेश भडमकर यांनी. अश्वतहो या चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. लेखिका आहेत आशा बगे आणि आज या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग ऐकूया, क्रमांक 11.

समुद्र उन्हानं चकाकत होता. बीच अस्वच्छ होता. दाट गडद नारळाच्या झाडीऐवजी उंच इमारती नजरेत येत होत्या. आभाळ समुद्रावर नव्हतंच जसं. इथून तिथपर्यंत ते वेड्यासारखं त्या इमारतींवरच उतरायला पाहत होत. वाळूच्या त्या पट्ट्यात ती दोघं. इथं या किनाऱ्यावर कुठूनही मैथिली ही हाक येणार नाही. कितीही वेळ इथं वाळूत उभं राहिलं बसलं तरी कुणी हटकणार नाही. नर्स अम्मा की मैथिली, अंधेरे में किनारे पे घुमती हो, असं म्हणून कुणी रागवणार नाही. हा समोरचा समुद्रही मख्ख आहे. मख्खा सारखा हा या उंच उंच इमारती, त्यातली बुजबुज, माणसं, ही वाळू, या बीचवरली सगळी गर्दी बघत राहतो. त्या आपल्या गावातला समुद्र हा त्या लहान गावाचाच एक भाग म्हणून होता. इथं या समुद्राचा या मोठ्या शहराशी काही संबंधच नाही जणू. आता वाळू थंड होत होती. दोघं वाळूत बसली. तू आता घरी जाशील ना सुट्टीत? हो, आई, माझे बहीण भाऊ माझी वाट पाहत असतील. माझी वाट पाहणार कुणीही नाही आणि मला सुट्टीत जायला कुठलंही घर नाही. थोडा वेळ कुणी बोललंच नाही. मग मधू उठला. चल जाऊ, असं म्हणाला. वाटेत फार बोललाच नाही. मैथिलीनं बोलतं केलं तर म्हणाला, मैथिली, माझं सगळंच खूप डिफिकल्ट आहे ग. म्हणजे? काका कडक आहेत पण त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. काकू मात्र ती माझ्यावर उपकार करते हे प्रत्येक वेळी जाणवून देते. आणि मी पुन्हा एकटंच नाही ग. माझ्या माग एक एक जण आहेत. सगळ्यांना काका इथं थोडंच आणतील. मला नोकरी करूनच शिकावं लागेल. मला कसलाच चॉईस नाही ग. दोघं मग स्टेशनवर आली. कुठल्या तरी लोकलला शिरायला जागा मिळाली. उद्या पुन्हा शाळेतच भेटायचं दोघांचं ठरलं. आजचा राहिलेला सिनेमा पाहायचा होता. जवळ पैसेही होते. मैथिली घरी आली तेव्हा आत्या तिची चिडून काळजी करत होती. बिना येऊन तिच्या मुलीला घेऊन जायचीच होती तरी. तिला बघताच आत्याचा भडका उडाला. आणि गोपाळराव, आत्याचा भित्रा नवरा, घाबरून त्या छोट्याशा गॅलरीत कोपऱ्यात उभा राहिला अंग चोरून. पेपर आत्ता सुटला? आत्या रागावली. मी सिनेमाला गेले होते, विचार हवं तर. पालेकर कंपनीही होती. तूच तर दिलेस पैसे. मैथिली अगदी साळसूतपणे म्हणाली. मग तिनं बेडरपणे सांगितलं. पेपर चांगला नाही गेला. घरी यावंसं वाटलं नाही. सिनेमानंतर भटकत होतो. कुणाबरोबर गेली होतीस? मैत्रिणी होत्या ना. पण मैथिली, पास तर होशील ना? नक्की नाही, बहुदा नाहीच, तिनं अतिशय थंडपणे सांगितलं. आत्या चमकली. ती ही मुलगी नव्हती जिला आत्यानं इथं आणलं होतं. मग मैथिलीनं स्वयंपाकाचा ताबा घेतला. रात्रीच्या पोळ्या तर ती नेहमीच करायची. जेवण झाली. भांड्यांना बाई आली. ती येऊन गेल्यावर मैथिली म्हणाली, कशाला भांड्यांना बाई ठेवतेस? मी घाशीन भांडी दोन वेळा. धुण्याला आधीला तेवढी ठेव. आत्यानं तिच्याकडे रोखून पाहिलं. तुला काही इथं भांडी घासायला नाही आणलं? पण मला करता येण्यासारखं दुसरं काय आहे? त्यापेक्षा तू माझ्यावर करत असलेला खर्च कसा भरून येईल? आत्या थक्कच झाली. आपल्या हुशार भावाची ही मुलगी, देखणी, गोड, कसलं विष हिच्या मनात भरलं आहे. मैथिली गॅलरीत झोपायला गेली. तिथंच तिचा छोटा बिछाना होता. टेबल लॅम्प होता. तिथं ती अभ्यास करायची. निदान करण्याचं नाटक तरी. उद्यापासून तेही करायचं नाही. दुपारी ती जायला तयार झाली. आठवणीनं ते कालचे पैसे, ती नोट तिनं पाहिली. ती नव्हतीच. सगळं शोधलं तरी नव्हती. की लोकलमध्येच कुणीतरी, नाहीतर पडली असेल का? काय शोधतेस? आत्या जशी पाळतीवरच होती. पैसे काल तू दिलेले, ते तर संपले असतील. नाही, होते ना. हवे आहेत का? आत्यानं विचारलं. नको, ती तुटकपणे म्हणाली. कुठं जातेस? मैत्रिणीकडे. परीक्षा तर संपली ना. पण मैथिली, तुझे पेपर चांगले जायला हवे होते. इथं आल्यावर तुझं तसंही एक वर्ष गेलं आहे.

यापूर्वीही आपण एक वर्ष नापास झालो आहोत याची आत्या आठवण करून देते आहे का? तिला राग आला. ती त्वेषानं काही बोलणार तोच तिला जाणवलं की आत्या तिच्याबद्दलच्या जिव्हाळ्यानंच कदाचित बोलत आहे. मैत्री शाळेत आली. काही पेपर व्हायचे असावेत, नाहीतर शाळेची परीक्षा असेल. पेपर सुरू होता. काल सेंटरमधून बाहेर पडताना पेपर बिघडल्याचं तिला काही वाटलं नाही, पण आज सर्व पेपर लिहित होते तर तिला काहीतरी खोलवर पोचलं. सगळ्यातून आपण बाहेर फेकल्या गेलो आहोत असं. तिने शाळेच्या इमारतीकडे पाहिलं. या शाळेशी इतक्या वर्षात काही बंद जुळले नाहीत आपले. ती नुसती उभी होती. एक दोघींनी हॅलो हाय केलं, कुणी पेपर्सबद्दल विचारलं, पण कुणालाच उत्तराची अपेक्षा नव्हती. केमिस्ट्रीचे सर समोरून गेले, त्यांनीही तिला काही विचारलं नाही. कसे विचारतील? ती शेवटल्या रांगेतली मुलगी होती.

तीन, साडेतीन, चारही झाले तरी मधू आला नाही. तो यापूर्वी आलेला आहे ये म्हटल्यावर. दोघे मिळून क्वचित एक दोनदा सिनेमाला गेलेलेही आहेत. आज मात्र तो येत नव्हता आणि तो खरंच आलाच नाही. साडेचार पर्यंत वाट पाहून ती परतू लागली. रडावंसं वाटत होतं पण रडूही आलं नाही. एक शब्द आठवला, एमलेस. इंग्रजी शिकवणारे सर तो खूप म्हणायचे, आपला इंग्रजीचा पेपर चांगला गेला पण त्याला काही अर्थ नाही. पूर्ण जे आहे असेल त्यालाच अर्थ असतो. इंग्रजीमुळे सगळ्या विषयात थोडीच पास होऊ. ती तिच्या घराजवळ आली. आत शिरून जिने चढावेसे वाटेनात. मैथिली घरी आली तो बिनाची गुड्डी रडत होती. आत्या घरी नसावी. गोपाळराव गुड्डीला घेऊन त्रस्त झाले होते. तिनं गुड्डीला घेतलं तेव्हा त्यांना सुटल्यासारखं झालं. ती गुड्डीला घेऊन गॅलरीत गेली. तिथं त्या मुलीचं मन रमावं असं काहीच नव्हतं. मैथिलीला कळेना की तिचं रडणं कसं थांबवावं. हताशपणे ती तिच्या रडण्याकडे पाहायला लागली. मग मैथिलीला खिडकीची एक निखळलेली काच दिसली. तिनं ती गुड्डी समोर धरली. गुड्डीला तिचा चिमुकला चेहरा दिसला. मग तीच काच जरा वेगळ्या कोणात धरली तर बाहेरचंही दिसलं. समोरचं नेहमीचं दृश्य त्या छोट्या मुलीलाही नको होतं, पण तेच काचेतून पाहिलेलं आवडलं. ती टाळ्या वाजवायला लागली. जशीच्या तशी गोष्ट बघायला दिसायला नको वाटतं, पण त्या गोष्टीचं प्रतिबिंब. मनातल्या या सगळ्या सुट्या सुट्या कल्पनांचं काय करायचं. त्या एकेकट्या गोष्टीला काही अर्थही नसेल. एकटा शब्द, एकटं वाक्य, एकटी कल्पना आणि पास झालेला एखादाच विषय.

श्रोतो, आताच आपण लेखिका आशा बगे यांच्या भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचक स्वर होता जयश्री पुराणिक यांचा. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
0: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा।
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
0: 9404761252।
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
2: हॅलो फोन फरमाइश।
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाइश।
3: संपूर्ण देशामधल्या कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।

0: जरा देख के चलो।
1: काय आपण मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात? तर काळजी नका करू, नक्की ऐका। गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपचार याविषयी मेंदू आणि मणका विकार तज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत आनंदराव भोपळे यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत। तर श्रोते हो, ऐकायला विसरू नका। दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
2: FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। सकाळचे 10:45 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम लोकजागर। आज यामध्ये मारुती अक्कलवाड यांचं काव्यवचन ऐकूया।
1: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर। नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित

0: एक पात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो. खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे. तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती. रसिक श्रोते हो, आजच्या लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात मारुती अक्कलवाड यांचं काव्यवाचन. आजच्या या काव्यवाचनातील पहिली कविता आहे.
1: माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. मनात ठेवा सकारात्मक विचार, प्रत्येक स्वप्न सत्यात उतरेल. मनात ठेवा सकारात्मक विचार, प्रत्येक स्वप्न सत्यात उतरेल. भीतीला दूर ठेवा, भीतीला दूर ठेवा. शंका मनातून काढा, शंका मनातून काढा. धैर्याने प्रत्येक पाऊल पुढे टाका, धैर्याने प्रत्येक पाऊल पुढे टाका. जगात कोणीही परिपूर्ण नसतं, जगात कोणीही परिपूर्ण नसतं. पण प्रयत्न करणारा नेहमीच जिंकत असतो, पण प्रयत्न करणारा नेहमीच जिंकत असतो. अडचणी येतील पण घाबरू नका, अडचणी येतील पण घाबरू नका. स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा, तुमच्यातच आहे ती शक्ती. स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा, तुमच्यातच आहे ती शक्ती जी तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल, जी तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. तुमचं यश तुमच्या हातात आहे, तुमचं यश तुमच्या हातात आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुमचं आयुष्य उज्ज्वल बनवा, आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुमचं आयुष्य उज्ज्वल बनवा. माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे परिश्रमाची किंमत. परिश्रमाशिवाय काहीही मिळत नाही, परिश्रमाशिवाय काहीही मिळत नाही. घाम गाळल्याशिवाय फळ मिळत नाही. यशाची वाट काट्यांनी भरलेली असते, यशाची वाट काट्यांनी भरलेली असते. पण तीच वाट शेवटी फुलांनी सजलेली असते, पण तीच वाट शेवटी फुलांनी सजलेली असते. कष्टाच्या वाटेवर चालताना थकवा येतो, मनही थकतं खस्त. कष्टाच्या वाटेवर चालताना थकवा येतो, मनही थकतं खस्त. पण त्या क्षणीच खरी परीक्षा असते, पण त्या क्षणीच खरी परीक्षा असते. जिथे धैर्यानं उभं राहणं महत्वाचं असतं, जिथे धैर्यानं उभं राहणं महत्वाचं असतं. ज्यांनी मेहनत केली तेच पुढे गेले, ज्यांनी मेहनत केली तेच पुढे गेले. स्वप्नांना सत्यात उतरून दाखवले, स्वप्नांना सत्यात उतरवून दाखवले. प्रत्येक थेंब घामाचा यशात बदलतो, प्रत्येक थेंब घामाचा यशात बदलतो. आणि मेहनतीचा मार्ग खरा आनंद देतो, आणि मेहनतीचा मार्ग खरा आनंद देतो. म्हणून कष्ट करा, मनापासून करा, कारण शेवटी यशाची गोडी सर्व कष्ट विसरून टाकते. म्हणून कष्ट करा, मनापासून करा, कारण शेवटी यशाची गोडी सर्व कष्ट विसरून टाकते. आणि जीवन सुंदर बनवते, आणि जीवन सुंदर बनवते. माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे स्वप्नांची उंच भरारी. स्वप्न पहा मोठी आकाशाला भिडणारी, स्वप्न पहा मोठी आकाशाला भिडणारी. मर्यादांच्या पलीकडे उंच भरारी घेणारी, मर्यादांच्या पलीकडे उंच भरारी घेणारी. लहानांशी सुरुवात असली तरी हरकत नाही, लहानांशी सुरुवात असली तरी हरकत नाही. मोठं यश मिळविण्यासाठी धैर्य कमी पडू नये काही, मोठं यश मिळवण्यासाठी धैर्य कमी पडू नये काही. प्रयत्न करा रोज न थकता चालणारे, प्रयत्न करा रोज न थकता चालणारे. अपयश आलं तरी पुन्हा उभं राहणारे, अपयश आलं तरी पुन्हा उभं राहणारे. अडचणी येतील वाटेत थांबवणारे.

करणाऱ्या, अडचणी येतील वाटेत थांबवणाऱ्या, पण जिद्द ठेवा मनात पुढे नेत राहणाऱ्या, पण जिद्द ठेवा मनात पुढे नेत राहणाऱ्या, लोक हसतील कधी कमी लेखतील तुम्हाला, लोक हसतील कधी कमी लेखतील तुम्हाला, पण उत्तर द्या यशाने, पण उत्तर द्या यशाने तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या कर्तृत्वाला। हार मानू नका कधी संघर्षातही हसा, हार मानू नका कधी संघर्षातही हसा, यशाच्या शिखरावर एक दिवस नक्की चढा, यशाच्या शिखरावर एक दिवस नक्की चढा। माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे जिद्दीची ताकद। जिद्द असेल मनात तर अशक्य काहीच नाही, जिद्द असेल मनात

जिद्द असेल मनात तर अशक्य काहीच नाही, जिद्द असेल मनात तर अशक्य काहीच नाही, मेहनतीच्या बळावर यश दूर नाही, मेहनतीच्या बळावर यश दूर नाही, छोट्या छोट्या पावलांनी मोठा प्रवास घडतो, छोट्या छोट्या पावलांनी मोठा प्रवास घडतो, अंधार कितीही गडद असला, अंधार कितीही गडद असला, प्रकाश नक्की येणारच असतो, प्रकाश नक्की येणारच असतो, वादळं कितीही प्रचंड आली, वादळं कितीही प्रचंड आली, तरी दीपस्तंभ ठाम उभा राहतो, तरी दीपस्तंभ ठाम उभा राहतो, थांबू नका वाटेत, ध्येयावर ठेवा लक्ष, मनात ठेवा विश्वास, नको कुठलाही संशय, मनात ठेवा विश्वास, नको कुठलाही संशय, प्रत्येक अपयश शिकवण देतं, प्रत्येक अपयश शिकवण देतं आणि पुढे जाण्याची ताकद वाढवतं, आणि पुढे जाण्याची ताकद वाढवतं, यश तुमचंच होईल हा ठेवा विश्वास पक्का, यश तुमचंच होईल हा ठेवा विश्वास पक्का, जिद्दीच्या बळावर घडवा तुमचा भविष्यकाळ, जिद्दीच्या बळावर घडवा तुमचा भविष्यकाळ, उज्ज्वल आणि भक्कम असा, उज्ज्वल आणि भक्कम असा। श्रोतेहो, माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे नवा सूर्योदय। रात्र कितीही काळी असो सकाळ नक्की उजेडते, रात्र कितीही काळी असो सकाळ नक्की उजेडते, दुःख कितीही मोठा असो आनंद पुन्हा भेटतो, दुःख कितीही मोठा असो आनंद पुन्हा भेटतो, जीवनाच्या वाटेवर चढ उतार येत राहतात, जीवनाच्या वाटेवर चढ उतार येत राहतात, कधी हसू तर कधी अश्रू डोळ्यात दाटतात, कधी हसू तर कधी अश्रू डोळ्यात दाटतात, पण प्रत्येक क्षणातून शिकायला काहीतरी मिळतं, पण प्रत्येक क्षणातून शिकायला काहीतरी मिळतं, आणि नव्या दिवसांसाठी मन अधिक मजबूत होतं, आणि नव्या दिवसांसाठी मन अधिक मजबूत होतं, जुने दुःख विसरून नव्या आशेने जगा, जुने दुःख विसरून नव्या आशेने जगा, प्रत्येक दिवसात नवा अर्थ शोधा, प्रत्येक दिवसात नवा अर्थ शोधा, सूर्य उगवतो रोज नवी किरण घेऊन, सूर्य उगवतो रोज नवी किरण घेऊन, तसेच पुढे चला नव्या स्वप्नांना घेऊन, तसेच पुढे चला नव्या स्वप्नांना घेऊन, आशेचा किरण कधी सोडू नका, आशेचा किरण कधी सोडू नका, कारण अंधारानंतरच प्रकाश अधिक तेजस्वी दिसतो, अंधारानंतर प्रकाश अधिक तेजस्वी दिसतो। श्रोतेहो, माझ्या शेवटच्या कवितेचं नाव आहे तीच ती स्त्री। कर्तव्य तिचे खूप मोठे, कर्तव्य तिचे खूप मोठे, नाव मात्र तिचे खूपच छोटे, नाव मात्र तिचे खूपच छोटे, कोण आहे ही ती, कोण आहे ही ती, तीच ती स्त्री, तीच ती स्त्री, कुटुंबाचा ताठकणा तीच ती स्त्री, कुटुंबासाठी सतत कष्ट करत राहणारी, कुटुंबासाठी सतत कष्ट करत राहणारी तीच ती स्त्री, प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे यशस्वीपणे उभी राहणारी, प्रत्येक पुरुषांच्या पाठीमागे यशस्वीपणे उभी राहणारी तीच ती स्त्री, तीच ती स्त्री, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती तीच ती स्त्री, आपल्या सर्वांची प्रेरणास्थान, आपल्या सर्वांची प्रेरणास्थान तीच ती स्त्री, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील मिश्किल असं कोडं, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील मिश्किल असं कोडं तीच ती स्त्री, तीच ती स्त्री, सध्याच्या कलियुगातील नवदुर्गा, सध्याच्या कलियुगातील नवदुर्गा तीच ती स्त्री, तीच ती स्त्री, या समाजात मिळणारा मान अपमान सर्व काही सहन करते, या समाजात मिळणारा मान अपमान सर्व काही सहन करते तीच ती स्त्री, तीच ती स्त्री, या समाजात परिवर्तनासाठी झटणारी, या समाजात परिवर्तनासाठी झटणारी तीच ती स्त्री, तीच ती स्त्री, परिस्थितीची जाण असणारी, परिस्थितीची जाण असणारी तीच ती स्त्री, तीच ती स्त्री, परिस्थितीशी अनुरूप स्वतःला सामावून घेणारी,

0: स्थितीशी अनुरूप स्वतःला सामावून घेणारी तीच ती स्त्री, तीच ती स्त्री, कुटुंबाच्या सुखात आपलं सुख शोधणारी, कुटुंबाच्या सुखात आपलं सुख शोधणारी तीच ती स्त्री, तीच ती स्त्री, कुटुंबाच्या सर्वात महत्वपूर्ण घटकावरती, म्हणजेच कुटुंबाच्या सर्वात महत्वपूर्ण घटकावरती म्हणजे आपल्या मुलाबाळांवरती आणि आपल्या नवऱ्यावरती सतत प्रेम करणारी तीच ती स्त्री, तीच ती स्त्री।
1: रसिक श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये मारुती अक्कलवाड यांचं काव्यवाचन ऐकलं। चला तर श्रोते हो, नक्कीच आजच्या सगळ्या कविता आपल्याला आवडल्याच असतील। आणि श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या। खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं। म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं। याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते। कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे। भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार।

0: श्रोतो, आत्ताचा पण नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम ऐकलात, लोकजागर. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: काय आपण मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात? तर काळजी नका करू, नक्की ऐका. गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपचार याविषयी मेंदू आणि मणका विकार तज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत आनंदराव भोपळे यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, ऐकायला विसरू नका. दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR ॲपच्या द्वारे. श्रोतो, सकाळचं 11:01 झालं आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग. प्रायोजक आहेत एनसीईआर

आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएमएड 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपच्या द्वारे. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संत तुलसीदास यांची हिंदी भक्तिरचना. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: काय आपण मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात? तर काळजी नका करू, नक्की ऐका। गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपचार याविषयी मेंदू आणि मणका विकार तज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत आनंदराव भोपळे यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत। तर श्रोते हो, ऐकायला विसरू नका। दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 FM band 101.1 MHz वर आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा।

0: आजचं घ्या।
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश।
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा।
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252।
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
3: हॅलो फोन फरमाइश।
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
3: फोन फरमाइश।
4: श्रोतो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकवित आहोत वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये अवधूत गुप्ते यांचं अल्बम गीत। हे अल्बम गीत संगीतबद्ध केलं आहे अवधूत गुप्ते यांनी।

is what's happening.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: काय आपण मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात? तर काळजी नका करू, नक्की ऐका. गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपचार याविषयी मेंदू आणि मणका विकार तज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत आनंदराव भोपळे यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, ऐकायला विसरू नका. दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहात गायिका आशा भोसले यांच्या आवाजामध्ये ग. दि. माडगुळकर यांची बालगीत रचना. संगीतकार श्रीनिवास खळे.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
3: फोन फरमाईश.

शोधहो कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर राहुल देशपांडे यांची भावरचना ऐकलीत अनुराधा मराठे यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं पार्थ उमाराणी यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या FM बँड 101.1 MHz. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत गदी माडगुळकर यांचा पोवाडा. गायक स्वर आणि संगीत आहे शाहीर पिराजीराव सरनाईक यांचा.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण गदी माडगुळकर यांचा पोवाडा ऐकलात. गायक सुर आणि संगीत होतं शाहीर पिराजीराव सरनाईक यांचं. आणि श्रोते हो, या पोवाडा रचनेबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून NewsOnAIR या ऍपच्या द्वारे. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून.

जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं ध्यान संगीत आणि चक्र संगीतोपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर, तर सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशस्वी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यानो, 21 जून हा जागतिक संगीत दिन आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगात एकमेव अद्वितीय आहे. आपल्या शास्त्रीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. याच शास्त्रीय संगीतावर आधारित लाखो बंदिशी, नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या सोबत असतंच. हे संगीत आपल्याला आनंद तर देतच, पण आपल्याला शांतता आणि समाधानही मिळवून देतं. म्हणजेच संगीत आपल्यासाठी उपचाराचंही काम करतं. काय आहे हा संगीत उपचार, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण निमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतोपचार तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी यांना. नमस्कार धनश्री.
1: नमस्कार.
0: सख्यानो, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी धनश्रीची थोडक्यात ओळख करून देते. धनश्री कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये एम ए ही पदवी प्राप्त केलेली आहे. सुगम संगीताचा डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. संगीताचं आणि संगीतोपचाराचं प्रशिक्षण त्या देत असतात, संगीतोपचारही त्या देत असतात. तर आता जाणून घेऊया संगीत आणि संगीतोपचाराचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो. धनश्री, तुझं सुरुवातीचं संगीताचं शिक्षण कुठे झालं?
1: पहिलं म्हणजे जागतिक संगीत दिवस आणि जागतिक

0: जागतिक योग दिवस यानिमित्त सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच श्वास हा आपला गुरु आहे, कारण श्वास हा स्थिरता आपल्याला आत्ताच्या क्षणाची जाणीव करून देणारा असा आहे. आणि तो जन्माला आल्यावरच पहिला श्वास आपल्याला हे शिकवतो, त्यामुळे श्वास हा गुरु आहे. आणि मग नंतर आई वडील, माझी आई सुनीता नांदूरकर आणि वडील मोरेश्वर नांदूरकर हे पहिले माझे गुरु. त्यांनी जो मार्ग मला दाखवला आयुष्याचा, त्या मार्गामध्ये गायन कलेमध्ये त्यांनी घातल्यानंतर पहिले माझे गुरु पंडित चंद्रशेखर देशपांडे, शोभा अभ्यंकर, त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा खडीलकर असे मला खूप मोठे गुरु लाभले, हे माझं खूप मोठं भाग्य आहे.
1: खरंय.
0: भारतीय शास्त्रीय संगीतात मी एम ए ही पदवी घेतली आणि SNDT तून लाईट म्युझिकमध्ये डिप्लोमाही केला. सुगम संगीताचं शिक्षण मी यशवंतदेव यांच्याकडून घेतलं. त्यामुळे माझा हा मार्ग आजचा अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक असा झालेला आहे. का तर गुरु मला इतके दिग्गज लाभले, यामुळे माझा हा प्रवास अत्यंत सुखकारक होतोय.
1: खरंय. कुठल्याही गोष्टीसाठी योग्य गुरु लाभणं हे खरंच महत्वाचं आहे. आणि शिष्य आपल्या आकलनाप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्याकडनं घेतच असतो, पण त्याच्यातच स्वतःचा काही विचार घालून त्याच मिळालेल्या विद्येचा अजून उपयोग करण्याचाही प्रयत्न शिष्य करत असतो. त्याचप्रमाणे तू म्युझिक थेरपीकडे वळलीस असं म्हणायला हरकत नाही.
0: हा नक्कीच. म्हणजे मी गात होतेच, गाणं जसं एम ए केलं त्याच्यानंतर अनाहत म्युझिक ॲटेलियर या संस्थेच्या अंतर्गत मी गायनाचं शिक्षण देणं सुरू केलं. हे चालू असताना माझे आध्यात्मिक गुरु नरेंद्र साठे काका यांची भेट झाली आणि त्यांनी गायन या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिला. शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे हे हळूहळू गाता गाता त्यांनी विविध अंगांनी मला दाखवून दिलं. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
1: हो, म्हणजे स्वानुभवातूनच तू त्या विषयाकडे ओढली गेलीस असं म्हणायला हरकत नाही. पण मग म्युझिक थेरपी म्हणजे काय नेमकं?
0: आता पहिलं आपण थेरपी म्हणजे काय हे समजून घ्या. तो कुठलंही औषध किंवा सर्जरीशिवाय जे आजार बरे करतात त्याला आपण थेरपी म्हणतो. तसं म्युझिक थेरपी म्हणजे काय, तर कुठलं तरी विशिष्ट गाणं ऐकलंय, विशिष्ट सुरामध्ये किंवा रागामध्ये आपण ऐकतोय, तर ती म्युझिक थेरपी. मग त्याला अलीकडे रागचक्र म्हणजे समयचक्र असतं, त्यानुसार पण त्याची मांडणी करून त्यानुसार रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करून घेतोय. पण मी जो विषय अभ्यासते आहे किंवा ज्याचा उपयोग होतो आहे ते आहे चक्र संगीत उपचार पद्धती. तर यामध्ये सातही स्वरांच्या साह्याने सात चक्रांचं स्पंदन होतं आणि ते स्पंदन आपल्याला जाणवतं.
1: अच्छा.
0: किंवा ते स्पंदन आपल्या शरीरामध्ये कुठल्या पॉइंटवर कशा प्रकारे जाणवत आहे आणि त्याचा मी जसं म्हणलं मगाशी तसं शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होतो हा आपल्याला हळूहळू अनुभवायला येतो. मग त्याला आपल्याला ते ऐकताना पण होतं आणि गाताना तर निश्चितच जास्ती प्रमाणात होत.
1: पण मग ही चक्र थेरपी कोणासाठी आहे?
0: ही सर्व आपण अगदी लहान मुलांपासून, म्हणजे सध्याचा माझा एक उद्देश असा चाललाय की लहान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा हा विषय घ्यावा आणि अगदी मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विषय समजून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याचा सजगतेने उपयोग कसा करायचा आहे हे यामध्ये आपण अनुभवू शकतो.
1: अच्छा.

0: चक्र थेरपी आपण देतो किंवा घेतो स्वतः, तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं?
1: आधी पहिली चक्र आपल्यामध्ये ऊर्जा पॉइंट किंवा ऊर्जा केंद्र जी आहेत ती म्हणजे आपण बसतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागात मूलाधार चक्र आहे. त्याच्या पुढे ओटीपोटाच्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र आहे. पुढे आहे मणिपूर चक्र. असंच वरती हृदयावर अनाहत चक्र. कंठामध्ये विशुद्ध चक्र. दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र. आणि आपल्या टाळूच्या वर सहस्त्रार चक्र.
0: अच्छा,
1: अशा आपल्या शरीरामध्ये त्याची स्थानं ठरलेली आहेत. मग असेच आपले स्वर पण आहेत, सारे ग म प ध नी. तर या प्रत्येक चक्राला, प्रत्येक स्वराचं स्पंदन जेव्हा आपल्याला अनुभवता येतं तेव्हा या थेरपीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मग ते सहजतेने येईल का करता? तर तसं नाही आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. पण आपण दररोजच्या या रुटीन जीवनात सुद्धा याचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठी अभ्यास, पण तो खूप मोठा अभ्यास किंवा त्याचा आता मी अगदी काय रोज साधनेला बसू, कुठे बसू, असे कुठलेही नियम नाही आहेत. कारण ही जी चक्र संगीत उपचार पद्धती आहे ही कोणीही घेऊ शकतं, कोणीही करू शकतं, त्याला वयाचं बंधन नाही आहे. आपण बघ म्हणतो की घरात शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, तर या सगळ्या काय आहेत? या स्पंदनाच्याच गोष्टी आहेत. मग यामध्ये चक्र संगीत उपचार पद्धतीमध्ये पंचतत्व, आपल्या तीन प्रकृती, वात पित्त कफ प्रकृती, मुद्रा, बीज मंत्र, त्याच्यावरचे श्लोक, कारण प्रत्येक चक्राला देवता पण आहे. कारण आपल्याला समोर एक लागतं काही साधनेसाठी, ती प्रत्येक देवता पण आहे, कारण ती आपल्याला त्याच्यासाठी शक्तीच देते. ती देवता अशा सगळ्या बाजूनी, आणि आपण रोज करत असलेले, मी जसं आता म्हणलं श्वास हा गुरु आहे, तसं श्वास, मी असं म्हणते की श्वास आपण घेतो तो गुरु कसा? तर श्वास आपण घेतोय म्हणजे वर्तमानात जगतोय, आणि श्वास घेतोय त्याच्याबरोबर जी गोष्ट आहे ती स्वीकारण्याची तयारी अशा पद्धतीने श्वासाकडे बघावं. आणि उच्छ्वास म्हणजे श्वास सोडताना ज्या आपल्याला गोष्टी ऐकायच्या नाही आहेत, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहेत, त्या आपल्या उच्छ्वासाबरोबर सोडून द्याव्यात. म्हणजे त्याचा गुरु म्हणून कसं तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, तर अशा पद्धतीने आपण आपल्यालाच मार्गदर्शन करू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणून कुठल्याही वयासाठी ही चक्र संगीत उपचार पद्धती उपयोगी आहे.
0: यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे का?
1: नाही, यासाठी काही शास्त्रीय संगीत आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता जसं मगाशी मी म्हटलं तसं रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशी म्युझिक थेरपी आहे. मग इथे आपल्याला तेच राग, म्हणजे चक्र हे आपण आपल्या रुटीनमध्ये पण चक्र असतं. आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, मग चहा घेतो, मग ब्रेकफास्ट करतो, हे जसं आपलं रुटीन आहे तसं रागांचा समय चक्र आहे. की सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग, मग हे राग समय चक्र आणि आपलं दिनमान याचं जेव्हा बॅलन्सिंग करा तर ती झाली म्युझिक थेरपी. पण राग ऐकून मला जर तो राग समजत नाहीये काय त्यामध्ये ऐकू, तर यामध्ये असं आहे की त्या रागाचा जो महत्वाचा आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतातला त्याला वादी स्वर असं म्हणतो, तर त्या रागातला वादी स्वर की जो आपल्या प्रत्येक चक्राला स्पंदन करत असतो. पण मग मूलाधारासाठी श्याम कल्याण, स्वाधिष्ठान चक्रासाठी वृंदावनी सारंग का? तर श्याम कल्याण मध्ये सा हा महत्वाचा म्हणजे वादी स्वर आहे. असे प्रत्येक वादी स्वर त्या त्या चक्रावर स्पंदन करतात, त्या रागाचा असा परिणाम होतो.
0: अच्छा,
1: म्हणून आता जर मला कळत नाहीये त्यातला राग, कळत नाहीये वादीस्वर, कळत नाहीये, तर मी काय ऐकायचंय? तर ते राग वादन जास्ती करून ऐकावं असं आम्ही म्हणतो वोकलपेक्षा. कारण त्याचा जो स्पंदनांचा परिणाम आहे तो शब्दहीन आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे विदाउट तुम्ही वर्डिंग जेव्हा ऐकाल ते स्वर तेव्हा नक्की तो संवाद साधतो.
0: शब्दात

0: न आला तर तो शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाऊ शकतं, आणि शब्दाशिवाय आला तर त्या स्वराच्या स्पंदनांकडे लक्ष जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. वा, प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होतो, कुठल्या कुठल्या चक्राचा कसा कसा परिणाम होतो?
1: हा, जसं मी म्हटलं तसं आपण मूलाधार चक्र म्हणजे ही सात चक्र आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे. ते कमी पण नकोय आणि जास्ती पण नकोय. तर ते बॅलन्स राहण्यासाठी मूलाधार चक्र काय करतं तर स्थिरता आणतं, म्हणजे साहसवर. आणि मग हा नुसतं आत्ता जे आपण मी म्हणलं म्युझिक थेरपी असते, मग ते राग ऐका आणि रोगां त्या रागांचा रोगांवर परिणाम होतो, तर इथे होईल का नाही अशी शंकाच नाही आहे. कारण याचा उल्लेख ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. तर त्यामध्ये काय आहे तर याचा डायरेक्ट स्पंदन आपल्याला शरीरामध्ये जे जाणवतात, जसं मी आत्ता म्हणलं की स्थिरता आहे मूलाधार चक्राचं काम काय आपल्या शरीरामध्ये, तर स्थिरता. मग ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या स्तरावर येते. मग त्यासाठी श्याम कल्याण असा राग आहे. राग भरपूर आहेत सावादी असलेले, पण त्यातले काही ठराविक असे निवडलेले आहेत. म्हणून नुसता रागांचा रोगांवर परिणाम होतो असं नाही, तर आपण त्या स्थानावर लक्ष केंद्रित करून तो राग ऐकला तर याचा 100% परिणाम होतो.

0: प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आहे. जसं मूलाधार चक्र स्थिरता, मग ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, तसं स्वादिष्टान चक्र हे निर्मिती क्षमता वाढवतं, म्हणजे नवनिर्मिती किंवा उत्साहवर्धक असं आहे. मग मणिपूर चक्राचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होतो, तर तो तर अत्यंत महत्वाचा असं चक्र आहे. त्याला नाभी चक्र असं पण म्हणतात, त्याला पोटातला मेंदू असं पण म्हणतो, कारण सर्वांवर नियंत्रण आणणारं मणिपूर चक्र आहे. तसं पुढे अनाहत चक्र, की जे आनंद वाढवतं, म्हणजे तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर अनाहत चक्र. विशुद्ध चक्र काय, तर वाणीवर ताबा मिळवतं, म्हणजे आपल्याला बोलण्याने आपण मन एकतर दुखवतो तरी किंवा जिंकतो तरी, त्यामुळे विशुद्ध. म्हणून प्रत्येक चक्रच आपल्या शरीरावर परिणाम वेगवेगळा जाणवतो त्याचा. आज्ञाचक्राचा बॅलन्स असेल किंवा आपल्याला आज्ञाचक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, तर चांगल्या वाईट गोष्टी आधीच आपल्या लक्षात येतात की मी हे करणं योग्य आहे का नाही आहे, हे आपल्याला आज्ञाचक्र परिणामकारक आहे. तसं सहस्रार चक्र, की इथे मला असं सांगावंसं वाटतं की जे हरिपाठामध्ये आहे की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवलंय की आपण प्रत्येक गोष्टीत अडकत असतो, याला एक कमळाचंच, प्रत्येकाचं सिम्बॉल इथे चक्राचं तू बघशील तर कमळाचंच उदाहरण दिलेलं आहे. कारण कमळच हे का, दुसरं कुठलं तरी फुल का नाही घेतलं त्याला, किंवा अजून कुठलं सिम्बॉल का नाही घेतलं, तर कमळाच्या पाकळ्या बघ, जेव्हा उमलतं तेव्हा ते कुठेही एकमेकात पाकळ्या अडकत नाही आणि उमलतं, आणि बंद होतं तेव्हा कुठेही ते असं एकमेकात अडकलंय असं न होता बंद होतं. म्हणजे ही जी अटॅचमेंट डिटॅचमेंट आहे,
1: अच्छा,
0: तर तशा प्रकारे सहस्रार आपल्या आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये तशा पद्धतीने काम करतं.
1: अच्छा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर प्रत्येक चक्रावरती काम करायला हवं, आणि त्या प्रत्येक चक्रावरती काम करण्याकरता म्हणून आपण संगीताचा उपचार घेणार आहोत असं आहे. हे खूप छान पद्धती आहे, पण स्थिरता आपल्या मनाला नसते. म्हणजे आपण म्हणतो की एखादं संगीत ऐकू, पण तेव्हा आपल्या मनामध्ये हजारो विचार येऊ शकतात, तर ते संगीत तेवढ्या परिणामकारकतेने आपण ऐकलं पाहिजे, तर त्यासाठी काय करावं लागेल?
0: हा, मग याला मी ध्यान संगीत असा जो योग दिवस पण आहे आणि संगीत दिवस पण आहे, तर अशा निमित्ताने मला उलट ध्यान संगीताचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. आपण काय म्हणतो, ध्यान क्रियेला बसूया, तर ध्यान ही क्रिया नसून ते निष्क्रिय होणं आहे. म्हणजे जिथे आपण निष्क्रिय होतो म्हणजे ध्यान करायला बसत नाही, ध्यान लागावं लागतं.
1: बरोबर.
0: पण मग ते काय, आपण म्हणतो की चला मी ध्यानाला बसले, किंवा अलीकडचा शब्द, किंवा अलीकडे मेडिटेशनचे क्लासेस असतात. तर हे ध्यान लागणं हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निष्क्रिय म्हणजे आपण विचार बंद होणं, तर आपलं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित जेव्हा करता येतं, किंवा श्वासावर लक्ष ठेवून आपण जेव्हा कुठलेही विचार न करता श्वासाच्या लईकडे लक्ष देतो, तेव्हा ध्यान लागणं आपण त्याला म्हणतो.
1: बरोबर, बरोबर. पण मग हे ध्यान लागता येणं आवश्यक आहे का चक्र थेरपीसाठी?
0: नक्कीच. म्हणजे आधी तुमची बैठक, मग ती मी मगाशी म्हणलं तसं कुठलाही नियम नाहीये, की बैठक म्हणल्यावर आपण काय म्हणतो, चला बसायचंय, मग मला आसन घालायचंय, मग मला आसनावर बसायचंय, मग माझी ती सातची वेळ आहे बरं का मेडिटेशनची, मग कोणी आवाज करू नका, शांतता पाहिजे. तर तिथे आपण जेव्हा अशा पद्धतीने बसतो तेव्हा विचारांचा कोलाहल जास्ती वाढतो.
1: हो, खरं आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या काय म्हणतात नियम पाळून आपण ध्यान करायला गेलो तर ते नक्कीच लागत नाही,
0: नक्कीच लागत नाही. तर उलट, म्हणून याला कुठलेही नियम नकोत, नियमाशिवाय हे तुम्ही करू शकता. म्हणजे कसं, तर बैठक ही मानसिक पाहिजे, म्हणजे मंडईसारख्या ठिकाणी पण तुमचं ध्यान लागलं पाहिजे.
1: हो, खरं.
0: म्हणजे काय, तर आता यासाठी मी ध्यान आणि संगीत म्हणते, तर संगीत म्हणजे कुठला तरी गाणं ऐकणं किंवा भजन लावून ठेवणं आणि मग त्यामध्ये माझं ध्यान लागलं असं म्हणणं, तर असा तो विषय नाही. तर जे आता

0: आम्ही इथे चालू ठेवले आपण बोलायला सुरुवात केल्यापासून बारीक तानपुरा हा ऐकू येत असे. ताली सहजही कोणाकडे तानपुरा ऍप डाउनलोड करता येतं. हा तानपुरा घरात चालू ठेवणं मी थोडक्यात सांगते की तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की ध्यान संगीत हे करायला आपण सुरुवात करूया. कारण खूप सोपं आणि सहज आहे आणि स्वतःहून कधी पण करता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्वर ऐकूयात आणि चार स्वर ऐकू येतात. जसं मी आत्ता आधी चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र सांगितली. विशुद्ध चक्र म्हणजे कंठ आपल्या गळ्यामध्ये. प हे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आणि सा हे मूलाधाराच्या म्हणजे स्थिरतेकडे आहे. तर प सा सा सा याच्यावरच आपण जेव्हा श्वासाची लय समान करतो. श्वासाची लय जेव्हा या प सा सा सा ऐकून तुम्ही हळूहळू ती सवय होते आपल्याला. ते ऐकून ऐकून आपल्याला जेव्हा सवय होते तेव्हा ते प सा सा सा आहेत हे ऐकू यायला लागतं. आणि मग त्याची स्पंदनं तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतात. का तर तुम्ही श्वासाची लय पण त्याच्याशी समान करता. तर यामध्ये आपण प सा सा सा हे सातत्याने रोज तानपुरा ऐकून ऐकून आपल्याला ती सवय लागते. आणि मग आपण ध्यानाला बसलो की या नादाशी आपण एकरूप होतो. आपल्याला एकरूप व्हायला आपण ओमची फ्रेम तरी लावतो. ओमची फ्रेम आपण मेडिटेशनच्या रूम मध्ये वातावरण निर्मितीसाठी लावतो की माझी ती रूम यासाठी आहे किंवा मला त्या ओमकडे बघून माझं ध्यान एकाग्र व्हावं एकचित्त व्हावं. पण हे ध्यान म्हणजे काय आहे तर मन आहे.
1: बरोबर.
0: की आपण अवयव दाखवू शकतो. हात इथे आहेत, पाय इथे, डोळे इथे, नाक इथे आहे. पण मन दाखवू शकतो
1: नाही.
0: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो.
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना म्हणजे मन म्हणजे कुठे आहे. तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे. डोकं दुखत आहे तर मन डोक्यात आहे. तसं

0: नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे, तसं आत्ता मी लक्ष केंद्रित केलंय श्वासावर तर तिथे माझं मन एकाग्र करायचंय. तर मन हे एकाग्र केल्यानंतर प्राणायामातले प्रत्येक प्रकार आपण या पद्धतीने करायचे, म्हणजे अनुलोम विलोम करताना याच लयीमध्ये, आणि हा नाद त्याला सहकार्यासाठी असतो. मग त्याची अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, ओंकाराचे विविध पद्धतीने आपण ओंकार घेतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हा जो मी तानपुरा लावला आहे हा युनिव्हर्सचा स्वर आहे. म्हणजे असाच मी कुठलाही स्वर लावलाय असं नाहीये. तर काय, तर हा पंचतत्वातला स्वर आहे आणि हा प्रूव्ह झालेला आहे की जे हर्ड्स नासानी सांगितले तर हर्ड जेव्हा मॅच केले तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतातला हा पांढरी पाच हा स्वर आला. जसं मी म्हणलं चक्रसाधना आणि ध्यान संगीत या दोन्ही गोष्टी आधी तुम्ही बैठकीसाठी किंवा

0: स्थिरतेसाठी ध्यानसंगीत आणि चक्रसाधनेसाठी या ध्यानसंगीताचा होणारा उपयोग, या दोन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल. आणि सगळ्यात याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आता मी जिथे बसली आहे आकाशवाणीत, इथे काय करतो आम्ही, 101 हे स्टेशन लागलं म्हणजे काय, इथलीच स्पंदनं माझ्या इथे मॅच झाली म्हणून मला ते क्लिअर ऐकूया. हेच आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा मी पुण्यातून साताऱ्यात एंटर होत असताना किंवा कोल्हापूरमध्ये एंटर होत असताना ही स्पंदनं पुढे मागे होतात म्हणून ते क्लिअर ऐकू येत नाही. इतकं सोपं आहे की ती स्पंदनं आपल्याशी जुळवून घेण्यासाठी, म्हणून इथे पंचतत्व याचा पण आपल्यावर होणारा परिणाम आहे. आणि हे सगळं आपल्याला ध्यानसंगीतामुळे चक्र संगीत साधनाही सोपी होते.
1: बर, पण मग ह्या आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो असं आपण मगापासून म्हणतो आहोत आणि या शरीरातली चक्र आपण म्हणतो आहोत, पण ही चक्र काही मुळात अस्तित्वात नाही आहेत, म्हणजे चक्र असं दाखवू शकत नाही की पण हे चक्र आहे, ते त्याचं स्थान आहे. पण मग पूर्ण तुम्हाला शारीरिक रचनेचा अभ्यास करावा लागतो का याच्यासाठी चक्र थेरपी?
0: नक्की, म्हणजे मी तरी केला. माझ्याकडे एक डॉक्टर ज्या एनाटॉमी स्पेशालिस्ट आहेत कुंडलकर मॅडम, त्या नरेंद्र साठे काका माझे गुरु त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं की मला हे ऍक्च्युअल माहिती हो पण त्याचा परिणाम कसा करून घ्यायचा हे नाही माहिती, म्हणजे मला शरीरामध्ये ती चक्र कुठे आहेत, कशी काम करतात, आपण त्याच्या पाकळ्यांचा पण उच्चार म्हणतो, म्हणजे बीज मंत्र जसं मी म्हणलं प्रत्येक चक्रावर त्या त्या मंत्राचा, जसं मूलाधारासाठी लम हे अक्षर काम करतात, बाराखडीतलेच आपले सगळे उच्चार आहेत पण प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा मंत्रातला उच्चार आहे की जो परिणाम साधतो. तसं त्यांनी विचारलं की कसा काय हा परिणाम साधेल, तर त्यांनी मला बीजे मेडिकल कॉलेजला नेलं आणि तिथे ज्या बॉडीवर त्या त्या अवयवाचं जसं डिसेक्शन होऊन करत असतात अभ्यास तिथले विद्यार्थी, तसा मी तो अभ्यास की ओके इथे स्थान आहे आणि ऍक्च्युअल तिथे पाकळ्या म्हणजे प्लेक्सस की जे त्याला आपल्याला त्या त्या स्थानाला आपल्याला काय म्हणू आपण त्याचा अनुभव देत असतील असा मला तो विचार तिथे जाणवला आणि त्याचं त्यानंतर तर जास्ती मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य होईल असं नाही, त्यामुळे एनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे. आणि काकांनी अशा नोट्स तयार केल्यात की शरीराचं त्याच्यामध्ये स्थान कुठे आहे, त्याचं सायन्स दृष्ट्या कसं महत्व आहे, नुसतं असं नाहीये की हे उपनिषदामध्ये लिहिलंय म्हणून आहे, तर याचा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी याचा अभ्यास केलेला होता म्हणून हे ही उपचार पद्धती निर्माण झाली.
1: त्यांनी वेगवेगळ्या लोकांवरती ह्याचे करून बघितले प्रयोग आणि त्यातनं मग हा निष्कर्ष काढला की या गोष्टीचा इथे परिणाम होऊ शकतो. आणि मग जसं आपण म्हणतो की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण शरीराचा अभ्यास, मग मानसिक स्थितीवर पण परिणाम होतो, तर मग मानसिक स्थितीचाही मानस शास्त्राचाही अभ्यास करावा लागतो.
0: म्हणजे डिप्रेशन या विषयावर खूप आत्ताचा अलीकडचा खूप मोठा विषय येतो की अगदी लहान लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय की अभ्यास होत नाहीये. म्हणजे डिप्रेशन हा ऍक्च्युअली खरं तर खूप मोठा शब्द आहे. म्हणजे तुमचं मन मनाचं खच्चीकरण जर तुम्हाला एवढ्या लहान वयापासून मनावर याचा होणारा परिणाम, जास्ती ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे हे चक्र आणि डिएक्टिव्ह म्हणजे कमी पण नाही पाहिजे, तर बॅलन्स असलं पाहिजे, म्हणजे मन आपल्या ताब्यात येऊ शकतं.
1: अच्छा,
0: आता हे जे मानसिक आपण म्हणतोय त्रास की जो प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तीमुळे होतो हे आधी खूप जाणून घेतलं पाहिजे की मन आपल्या जर ताब्यात असेल म्हणजे आपण जसं बॅलन्स राहूया तर ते कसं राहायचं, तर हे ध्यानसंगीत आणि चक्रसाधनेने शक्य होतं. आणि मग आपण आपल्याला अनुभवायला लागतो की मी बॅलन्स राहू शकते की नाही, का तर मी हा अभ्यास करते किंवा मी याबद्दल सजग झालीय की मला काय करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देतो, त्याच्यामुळे हे घडलं, त्याच्यामुळे ते घडलं, तर माझ्यामुळेच या गोष्टी

0: गोष्टी घडत आहेत. कारण तो जरी बोलला तरी त्याचा माझ्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा आहे हे आपल्याला या चक्रसाधनेमुळे जमायला लागतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे आजारांवर काम तर होतच आणि कसं आपण त्या आजारापर्यंत पोहोचणार नाही म्हणून म्हणलं डिप्रेशन तर मनाचं कच्चीकरण मग ते सगळ्या बाजूनी म्हणजे आधी माझ्यामध्ये काय प्लस गोष्टी आहेत या पण कळल्या पाहिजेत आणि त्या आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कोणाला नाही समजत
1: हो
0: आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे पण कळलं पाहिजे.
1: बरोबर.
0: प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्ती गोष्टी असतात.
1: हो.
0: तर स्वार्थ इथे शब्द खूप मी वेगळ्या अर्थाने म्हणते म्हणजे माझे गुरु म्हणतात की स्वतःचा अर्थ समजणं म्हणजे स्वार्थ आहे. स्वतःचा अर्थ म्हणजे काय कमी गोष्टी कुठल्या आहेत ज्या कमी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण चांगलं ते घेता आलं पाहिजे आणि दुसऱ्याकडे जर कमी असेल तर त्याला कमी लेखण्यापेक्षा आपल्यामध्ये ते जास्ती असेल तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे. त्याच्यावर आपल्याला अहंकार नाही वाढला पाहिजे. तर हे सगळं चक्र साधनेमुळे शक्य होत.
1: म्हणजे सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत करण्याचं काम पण हे चक्र करतात
0: नक्की
1: थोडक्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हा खरंच सगळ्यांसाठीच उपचार पद्धती ही आहे. मग या लहान मुलांना हे शिकवताना त्याला काय कारण त्यांना हे सगळं काहीच कळणार नाही ध्यान कसं लावायचं की ती इतकी चंचल असतात म्हणजे शरीराने पण मनाने पण आणि त्यांची तेवढी आकलन शक्ती पण नसते मग त्यांना ह्या उपचार पद्धती कसं सांगता येईल किंवा त्यांना कशी देता येईल.
0: नक्कीच. म्हणजे मी हा प्रयत्न करत असते की प सा सा सा जसं मगाशी मी म्हणलं तसं प हा आपल्या वाणी म्हणजे कंठावर जे काम करतो तर ते बॅलन्स म्हणजे आता लहान मुलांना काही आपल्याला आधी मुळात एका ठिकाणी बसवणं हेच अवघड गोष्ट असते तर त्यांना आपल्याला हे ऐक याच्यात हा स्वर ऐकू येतोय का किंवा हे काय वाजतंय आणि मी त्याच्याबरोबर मेट्रोनम लावते का तर श्वासाची लय पण
1: बरोबर
0: मग त्या प्रत्येक बीट बरोबर तुमची श्वासाची लय होते का यामध्ये ते गुंगून जातात यामध्ये ते एकरूप होऊन जातात. मग इथे मी जसं म्हणलं तसं कंठ चक्र म्हणजे विशुद्ध चक्र हे खूप मग ते कुठल्याही वयातलं असू दे तर ते खूप काम करतं म्हणजे कसं तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी तर जिथे काहीच चालू नाही आहे निष्क्रिय आहे ही परावाणी आहे.
1: हो.
0: जिथे पश्यंती आहे काहीतरी दिसत आहे मग हे आपल्याला दिसणं जे आहे तर त्याच्यावर आपल्या आतमध्ये काहीतरी सुरू होत.
1: हो.
0: चांगलं असू दे वाईट असू दे
1: बरोबर
0: मग पुढे आहे मध्यमा की काहीतरी मला त्या ज्या जे दिसलंय त्याच्यावर माझं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणणं आहे.
1: हो.
0: पण मग इथे आपली ती सत्सद विवेक बुद्धी वापरून माझ्या वैखरीतून योग्यतेच येईल.
1: बरोबर.
0: मग हे काम आपल्या ध्यानसंगीतामध्ये घडतं म्हणजे हे सगळं आतमध्ये चालू असतं पण हे निष्क्रिय लेवलला होणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये जर त्याच वेळेला घडलं त्याच वयामध्ये घडायला लागलं तर त्याचा उपयोग त्यांना हळूहळू जसे मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला हा सगळा म्हणजे एक योग्य पद्धतीने विचार करण्याची त्यांना सवय लागते. आणि याच्यावर मी नेहमी सांगते की गायत्री मंत्र खूप चांगला काम करतो की या स्वरामध्ये तुम्ही पांढरी पाच या स्वरामध्ये जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार कराल मग तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो तुम्ही कराल तेव्हा तो ऊर्जा देतो आपल्याला मग ती ऊर्जा आपण करत असलेल्या कामासाठी आपण करत असलेल्या विचारांसाठी आणि मग विचारच असे झाले की ते काम योग्य पद्धतीने आणि त्याला मिळणारी ऊर्जा पण योग्य पद्धतीने मिळते मग आपल्यामध्येच ऊर्जा केंद्र जे आहेत त्यालाही ती योग्य पद्धतीने ऊर्जा मिळत जाते.
1: या ऊर्जेवरूनच मला आठवलं की वाढत्या वयामध्ये मुलांच्या अंगात अतिशय ऊर्जा असते त्यांना योग्य प्रवाहात आणणं किंवा योग्य दिशा देणं हे पण या ध्यानसंगीताने आणि चक्र थेरपीने शक्य होत असेल.
0: म्हणून अलीकडे माझ्याकडे अनेक जण पेरेंट्स येतात की तो जरा एका जागी बसत नाही म्हणून त्याला गाणं तरी शिकवते किंवा एका जागी बसत नाही म्हणून एखादं वाद्य तरी शिकवते तर यापेक्षा त्याला एका जागी बसण्यापेक्षा आवड लागावी असं जर म्हणून त्याला शिकवलं
1: हो
0: तर तो जास्ती पटकन बसेल.
1: खरं

0: परस्पर आहे. म्हणून ही दिशा देणं फार महत्वाचं आहे की आपण काय मुलांशी बोलतोय किंवा बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्याच पुढचा भाग म्हणजे तरुणांसाठी आपण म्हणूया की इतकी प्रलोभनं बाहेर आहेत, त्यांना नुसती प्रलोभनच आहेत असं नाहीये, म्हणजे ते व्यसनांच्या दृष्टीने जातात किंवा बाकीच्या प्रलोभनांना बळी पडतात हेही नाहीये, पण त्यांना ताणतणावही तेवढेच आहेत. कारण का शिक्षण घेताना ताणतणाव आहे, नोकरीच्या ठिकाणी आहे, जगात स्पर्धा इतकी आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना ताणतणाव आहे. पण त्यांच्यासाठी हे चक्र थेरपी कशी उपयोगी पडते?
0: खूप उपयोगी पडते. म्हणजे आता मला असे कॉल येत असतात, आयटी मधला जॉब करते पण मला गाणं पण शिकायचं आहे, खूप आवड आहे, पण माझा जॉबचं काहीच टायमिंग नाहीये, त्यामुळे मला फक्त संडे रिकाम आहे. मग संडेला तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा, पण मला करता येत नाहीये याचं दुःख जे तेवढे बाकीचे 6 दिवस आहे आणि 7व्या दिवशी तुमच्या आवडीचं तुम्ही काम करताय, तर ते पण काम तेवढ्याच आवडीने झालं पाहिजे.
1: बरोबर,
0: परिस्थिती आहे ती स्वीकारण्याची तयारी आपल्याला चक्र साधना त्या मनाची शक्ती वाढवतं. किंवा म्हणून मग एक नेहमी शब्द वापरते की अध्यात्माकडे वळलं पाहिजे.
1: बरोबर,
0: तर काय तुझं म्हणजे आता हे वय का अध्यात्माकडे वळण्याचं? तर ऍक्च्युली लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण अध्यात्माची व्याख्या अशी म्हणते मी, भूतकाळाचा विचार नाही, भविष्यकाळाचा विचार नाही, फक्त वर्तमानात जगता आलं पाहिजे म्हणजे अध्यात्म आहे. अशा प्रकारे जर रोजचा दिवस बघायला लागलो तर कुठलंही वय, मग तरुण मुलं असू देत, वयोवृद्धांचा तोच प्रश्न आहे. ते अनेक ठिकाणी मला ओल्ड एज होम मध्ये बोलवतात की यांचे प्रश्न खूप आहेत. कारण आता त्यांचे पालक म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ते त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी वेळ नाही म्हणून तिथे ठेवलेले.
1: बरोबर,
0: तर याचं ते दुःख करतात आणि म्हणून आजार वाढतायत. तसं लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात, आई बाबांना वेळ नाही म्हणून मला पाळणाघरात ठेवलंय, ही भावना त्यांच्यामध्ये न येता की त्यांचं ते एक हॅपी मुमेंट्स म्हणजे सगळा आनंदाचा दिवस कसा जाईल अशा ठिकाणी किंवा अशा ऍक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी मुलांना आपण सोडतो आहे किंवा ठेवतोय. म्हणजे हे दोन्ही वय जे आहेत आणि त्याच्यामधलं तरुण आणि प्रौढावस्था यामध्ये या दोन्ही वयातल्या लोकांना त्यांच्या मानसिकतेचा समतोल सांभाळावा लागत असतो.
1: बरोबर,
0: म्हणून येणारा ताण
1: हो
0: आणि प्लस कामाचा ताण
1: हो,
0: अशा दोन्ही गोष्टी म्हणलं तर प्रत्येक वयात ताणच
1: आहे.
0: म्हणून चक्र संगीत उपचार पद्धती ही कुठल्याही वयासाठी आपल्याला हे ताण न येता आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो यासाठी खूप उपयोगी पडते.
1: हो, आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे तर सर्व वयोगटातल्या महिलांना हे कसं उपयोगी पडेल? कारण प्रत्येक वयोगटात महिलांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन्सना तोंड द्यावं लागतं. म्हणजे घरात आपण म्हणतो तसं की मुलांची काळजी आहे, घरातल्या ज्येष्ठांची काळजी आहे, नवऱ्याचं करिअर आणि त्याचं स्वास्थ्य त्यांना बघायचं आहे, बरोबरीने स्वतःचं स्वास्थ्य बघायचं आहे, मानसिक शारीरिक काय असेल ते. बाहेर गेल्यावरती ऑफिसेसचे ताण आहेत, कामाचे आहेत, बाहेरच्या ऑफिसेसमध्ये होणाऱ्या इतर त्रासांनाही त्यांना तोंड द्यायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यायला ही थेरपी कशी उपयोगी पडते? म्हणजे मानसिक बळ वाढवण्याकरता हे कसं आपल्याला उपयोगी पडेल?
0: नक्कीच, मी म्हणलं तसं इथे स्त्री असो वा पुरुष, म्हणजे स्त्रियांसाठी काय, तर स्त्री ही अशी असते की ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते, कोणाची तरी बायको, म्हणजे बायकोचा रोल पण असतो, म्हणजे अशी प्रत्येक रोलमधनं ती जात असते. मग त्यावेळेला या सगळ्या आजच्या धावपळीच्या आणि जगात तिला बाहेर पडून काम पण करावं लागत असतं. मग याच्यातनं काय होतं की पिढ्यांचा पण यामध्ये गोष्ट असते की तुमच्या वेळेला नव्हतं असं, आता आमच्या वेळेला असं करायला लागतं. म्हणजे यांनी काय होतं तर विसंवाद वाढायला लागतात.
1: बरोबर,
0: घरामध्ये मग ते स्त्री स्त्री मधले असू दे किंवा पुरुष स्त्री मधले असू दे, तर यासाठी घरातली स्पंदनं, मी म्हणलं मग अशी तसं घरात वास्तू तथास्तू म्हणत असते, तर हे विसंवाद टाळून आपण सुसंवाद आणू शकतो. म्हणजे काय होतं तर घरातली स्त्री जेव्हा या साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते तेव्हा या सगळ्या

0: स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते, मग ती ओळखीची असू दे नसू दे, मी सांगते की अगं ना मी तुला ही लिंक देते, हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो. चारुकेशी रागाने काय होणार आहे, राग अगं मला कळत नाही, नाही कळला तरी चालेल, पण त्याची जी स्पंदनं घरामध्ये होणार आहेत तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलतंय. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय, तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये गेलंच पाहिजे, मला ते समोर बसून ऐकलंच पाहिजे असे कुठलेही त्याला नियम नाही आहेत. म्हणजे तुम्ही घरात कोणी लावून ठेवा आणि त्याची स्पंदनं घरात उमटू दे, तर त्याने सुद्धा तुम्हाला जो फरक पडायला लागेल आणि मग नक्की तुम्हाला ही साधनं आपण करूया हे शिकून घेऊया. कारण असं नाही आहे की मला किती वर्षानुवर्ष ही साधना करायला पाहिजे, रोजच्या आपल्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे, तर मी ही मुद्रा करेन, मी हा बीजमंत्र म्हणेन, मी डोळ्यासमोर हा रंग आणेन, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे इतक्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत आणि त्या बीजमंत्राचा उच्चार करून आपल्याला ती शक्ती नक्की मिळते.
1: अच्छा.
0: आणि आपल्या ते पॉइंट्स पण आपल्या शरीरातच आहेत, ती ऊर्जा केंद्र आपल्याच शरीरात आहेत, आपल्याला कोणाचा दुसऱ्याचा आधार इथे जरुरीचा नाहीये. त्यामुळे स्त्री ही सजगतेने अशा पद्धतीने जर घर बॅलन्स करू शकली तर खूप चांगला उपयोग होईल.
1: खरंय. आणि म्हणजे असंच की घराघरात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, जर सगळीकडे अशी शांतता तिला अनुभवायला मिळाली तर ती जास्त कार्यक्षमतेने काम करू शकेल.
0: नक्की. काम करण्याची क्षमता कधी वाढेल की ती मनापासून ते करत असेल. म्हणजे मी असं सांगते ध्यानसंगीतामध्ये की तुम्ही जे काम करताय आपण काय म्हणतो ध्यान देऊन कर, तिथेच ध्यान देणं हेच तुमचं मेडिटेशन आहे.
1: बरोबर.
0: जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये ध्यान लागणं, म्हणजे मी स्वयंपाक करत असेल तर ते ध्यान देऊन करेन, मी एकीकडे फोनवर बोलते आणि स्वयंपाक करते, तर या गोष्टी आपण हळूहळू टाळून ते पूर्ण एकाग्रतेने करायला लागलो, कुठलीही मग गोष्ट असू दे त्याची सवय लागायला लागली की त्याचं समाधान आणि आनंद पण मिळायला
1: वेगळा असतो. बरोबर आहे. आणि हे कुठल्याही वयोगटात लोकांना हा मार्ग हो योग्य आहे, कारण जे आपण काम करतो आहोत ते पूर्ण मन लावून त्या क्षणाला तिथे असणं आणि ते पूर्ण मन लावून करणं म्हणजे त्या कामाचंही समाधान आपल्याला मिळतं, आपल्या वेळेचंही नियोजन होतं आणि इतर कामांसाठी आपल्याला वेळ उपलब्ध होऊ शकतो आणि आपण इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आणि हे इतरांना समजून घेण्याकरता कसं उपयोगी पडतं,
0: म्हणजे मी आत्ता जे बोलतीये ते तिने ऐकून त्या पद्धतीने केलं नाही तर आपलं चिडचिड होणार आहे किंवा तू म्हणतेस म्हणून मी काय ऐकू. या सगळ्यामध्ये आपलं अनाहत चक्र आपल्याला साथ देत. आपण बघ एखादी गोष्ट कोणी काही विचारलं आपल्याला, निर्णय असेल तो की मी हे करू का ग, तर आपला सहजपणाने दीर्घश्वास घेतला तो आणि उत्तर दिलं जातो.
1: थोडासा
0: विचार करतो. कारण दीर्घश्वास का घेतो आपण, तर तिथे आपला तो विचार म्हणजे श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी. मग दीर्घश्वास काय, मी चला मी आता श्वास घेते आणि तुला उत्तर देते असा म्हणून नाही घेतला जात. तर माझ्या काहीतरी निर्णयावर ही गोष्ट करणार आहे म्हणून आपण सांगतो. म्हणजे आपण दीर्घश्वास घेतो म्हणजे आपण एकाग्र करतो तेवढ्या सेकंदापुरतं पटकन आपल्याला आणि उत्तर देतो. मग इथे मी एवढं तिला उत्तर दिलंय आणि तिने तसं नाही वागलं तर इथे चिडचिड किंवा तो दुजा भाव सुरू झाला. मग हा टाळायचाय, मला विचारलंय माझं सांगून झालंय पण इथे तू घ्यायचं की नाही, म्हणून इथे बुद्धांनी जे सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे.
1: खरं
0: की कोणावर चिडताना तू त्याचा नोकर होतोस असं त्यांनी एका गोष्टीत सांगितलं. मग तुला प्रत्येकाचं नोकर व्हायचंय का, हा विचार या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वाटतं मला.
1: खरंय. खरंय. म्हणजे हे ध्यानसंगीत किंवा हे ही चक्र थेरपी स्वतःला बॅलन्स करण्याकरता तर आहेच, पण आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांनाही बॅलन्स करण्याकरता आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही इतरांना जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ठीक आहे, मी सांगितलं तिने ऐकलं नाही, ऐकणं नाही.

0: टाकणं तिच्या हातात आहे. तिचा काय म्हणतात, तिचं कर्म तिच्या जवळ असं आपण म्हणू शकू. आणि माझं काय कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे, हा समाधान आपल्याला आहे. म्हणजे इतरांशी असलेले संबंध चांगले होऊ शकतात, आपण आपल्या कामामध्ये चांगल्या तऱ्हेने योगदान देऊ शकतो, पूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो, आपल्या मनाची स्थिरता राहते, आपल्या मनाला समाधान मिळतं, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आपलं शरीर स्वास्थ्यही चांगलं राहू शकतं.
1: म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने हे शिकवत असताना सांगत असते की मूलाधारमुळे काय होणार आहे, स्थिरता येणार आहे. मग ती सगळ्या स्तरावर आहे, मानसिक, शारीरिक, मग त्याच्यामुळे असलेली आर्थिक, सामाजिक, सगळ्या स्तरावर. पुढे काय आहे, तो ओटीपोटाच्या इथे स्वादिष्ठान चक्र आहे, तिथे निर्मिती क्षमता आहे किंवा उत्साह आहे. म्हणजे काय, तुमचं मन एकदा स्थिर, म्हणजे तुमच्याकडे स्थिरता आल्यानंतर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळंच घडेल, कारण तुमची स्थिरता आली.
0: बरोबर.
1: पुढे काय आहे, तर मणिपूर आहे, तो आत्मविश्वास देतो, म्हणजे आपल्या बरगडे यांच्या खाली त्याचं स्थान आहे. तिथे लक्ष केंद्रित करून तुम्ही बीजमंत्र किंवा तो रंग समोर आणायचा आहे किंवा त्या देवतेचं स्मरण करायचं आहे, असं प्रत्येक चक्राचं आहे. तर मणिपूर चक्र काय आपल्याला करताय, तर निर्भर बनवताय, कारण मला स्थिरता आलीय, माझं निर्मिती छान झालीय कुठल्या तरी कामाची, मग आता मी त्यामुळे निर्भर झालीय, म्हणजे मला आत्मविश्वास माझा वाढलाय त्याच्यामुळे.
0: बरोबर.
1: त्यामुळे मणिपूर चक्र तुमचा आत्मविश्वास वाढवतं. मग आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढे काय, तर हृदय चक्रावर अनाहत चक्र. मग अनाहत चक्र काय करतंय, तर आनंद, तुला आवडो ना आवडो, मी काम केलेल्याचा मला आनंद आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे आनंद हा आपल्या स्वतःसाठी. मग या सगळ्या खालच्या स्थिरतेमुळे, नवनिर्मितीमुळे, आत्मविश्वासामुळे, आनंदामुळे माझी वाणी, कंठचक्र, विशुद्ध चक्रातून गोडच बोललं जाणार आहे.
0: हो.
1: तिथे मी कोणाला दुखावणार नाहीये.
0: बरोबर.
1: मग पुढे आज्ञाचक्र आहे, जे आपल्या दोन बुवा यांच्या मध्ये, ते आपल्याला त्यामुळे योग्य का अयोग्य, चांगलं का वाईट या गोष्टी नक्की दाखवणार आहे.
0: विवेक आपला जागृत
1: ठेवणार आहे. आणि मग सहस्रार, तिथे आपण म्हणतो कुंडलिनी जागृती. मग तू म्हणतेस तसं आपण नातेसंबंध किंवा या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं असतो. मग तिथे कुठलाही दुजाभाव नाही, द्वैत अद्वैत नाही, सगळ्याच्या पलीकडे जाऊन सहस्रार चक्र माझं बॅलन्स झालंय. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते काम देत राहतं, आणि हे तर रोजच्या आयुष्यात आपल्याला इतक्या ठिकाणी उपयोगी पडू शकतो.
0: बरोबर आहे. पण मग याची पद्धती काय, की आधी तुम्ही ध्यान लावायचं, मग प्राणायाम, श्वासाकडे लक्ष द्यायचं, मग त्या त्या चक्राचा जो बीजमंत्र आहे तो म्हणायचा, त्याचं देवतेचं स्मरण करायचं, त्याचा
1: रंग आहे तो डोळ्यासमोर आणायचा,
0: अशा तऱ्हेने हे चक्र थेरपी चालते.
1: मग आता याच्यासाठी तुम्ही आसन घेऊन बसलात अगदीच योग्य, नाही जमलं जसं तू म्हणलीस की महिलांसाठी आपण करतोय, मला वेळच नाहीये या साधनेला, हे तुम्ही जाता येता सुद्धा डोळ्यासमोर आणू शकता. तुम्ही एक लाल रंगाची पर्स जवळ ठेवू शकता, लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवू शकता की राहू दे, मला स्थिरता राहू दे. कारण काय, त्यानिमित्ताने मी सजग राहते की मला ही स्थिरता आली पाहिजे. मग नुसतं ते जवळ ठेवून होणार आहे का, तर तसं नाही. त्यासाठी साधनाही वेगळी आहेच, पण आपल्याला सजग ठेवण्यासाठी अशा गोष्टी पण आपण करू शकतो.

0: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे हे तुम्हाला अवगत असो अगर नसो, ते त्या ऐकण्याने आपल्या शरीरावर मनावरती परिणाम होतो, तो नक्कीच सकारात्मक असतो. आणि ते जर सजगतेने आपण ऐकलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो, आपली क्रियाशक्ती कार्यशक्ती वाढते, सर्जनशीलता वाढते.
1: सजगतेने ऐकण्यासाठी नुसतं ऐकणं नाहीये, तर ते आपल्या त्या त्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून परिणाम होण्यासाठी ऐकणं.
0: हो, बरोबर बरोबर आहे. तर हे सगळं या चक्र थेरपीमध्ये आणि ध्यानसंगीतामध्ये आपल्याला साध्य करता येतं. आणि ही थेरपी अशी आहे की कोणा डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा कोणाकडे तरी जायला पाहिजे असं नाही. एकदा आपण ते शिकवून घेतलं की आपलं आपल्याला सुद्धा करता येतं, आपण आपल्या घरातल्यांनाही सांगू शकतो. आणि अशा तऱ्हेने म्हणजे सामाजिक शांतता आणण्याकरता सुद्धा याचा उपयोग
1: आहे.
0: आणि फार मोठा त्याच्यात काही साधन लागत आहे किंवा फार मोठे त्याला काही वेळ द्यावा लागतो आहे असंही नाहीये. ह्या आपण सहज जाता जाता करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यातनं सगळी शाश्वत मूल्य आपली जपली जाणार आहे की इतरांना समजून घ्या, इतरांशी चांगलं वागा, सत्सद्विवेक बुद्धी पाळा आणि एकूणच शांतता समाधान समाजात असू दे, यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. आणि हा खरंच आजच्या जगामध्ये सध्याच्या या सगळ्या बाहेरच्या परिस्थिती आपल्याला बघताना असं जाणवतं की आजच्या जगामध्ये हे अत्यंत उपयोगी असं साधन आहे आणि त्याचा खरंच उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. आबालवृद्ध

0: सगळ्यांनाच आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. तर योग आणि संगीत असा दोन्हीचा मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे. आणि 21 जून या जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने आपण हे सगळं आज इथे बोललो. खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि खूप वेगळी दिशा या विचारांना मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रकल्पांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद. मला इथे बोलावलं, विषय मला इथे सांगता आला आणि एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगता आला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.
0: सख्यांनो, ध्यान संगीत चक्र थेरपी आपल्या जीवनाला एका उन्नत पातळीवरती घेऊन जातं हे आताच आपण ऐकलं. आपल्या भारतीय परंपरेत संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर परमेश्वराच्या आराधनेचं माध्यम आहे. अशा या संगीताचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात योग्य तऱ्हेने करून घ्यावा यासाठीच हा सगळा आज प्रवास आपण जाणून घेतला. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. मी यशस्वी पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे. इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या

च्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा आज होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळं गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ऍडमिरल नुत्तपोल ड्योनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे, तर त्यांच्या जागी MMRDA चे अतिरिक्त

महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दिपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेश प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना SSG रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला 4:00 वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी रांजणगाव इथं जाबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट दिली. जाबील कंपनीच्या अत्याधुनिक निर्मिती केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या लोकोपयोगी योजना राबवत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचं विस्तारीकरण, पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई-बसेसना मंजुरी आदी पुण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 12 वर्षात देशात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आल्याचं ते यावेळी म्हणाले. उन्हाळी सुट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. यानिमित्तानं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या लहानग्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण म्हणजे PLFS आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचं वार्षिक सर्वेक्षण म्हणजे ASUs पुणे जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्ती सहभाग दर, स्वयंरोजगार तसंच लघु आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची स्थिती याबाबत महत्वाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या RRR म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या 1 महिन्यात शहरातील विविध भागातून खेळणी, पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच विविध घरगुती वस्तूंचं संकलन

संचालन करण्यात आलं. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कचऱ्यातून संसाधन निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ द्यावं असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं आहे. पुण्यातल्या खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. जलसंपदा प्रकल्प, नदी अभियांत्रिकी, वीज निर्मिती आणि किनारी अभियांत्रिकी प्रकल्पांमधील जलविषयक संरक्षणांच्या सुरक्षित आणि परवडण्यायोग्य आराखड्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेलं संशोधन आणि विकास कार्य करणारी CWPRS ही प्रमुख केंद्रीय संस्था बनली आहे. स्थापना दिवसानिमित्त संस्थेमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी आणि सर्वसामान्य कुतूहल बाळगणाऱ्या सामान्य नागरिकांना विविध धरणांची प्रारूपं इथं पाहता आली. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं झालं आहे. मंदिरात दररोज 1000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पास अनिवार्य करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढील वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. सद्यस्थितीत राज्यातल्या धरणांमध्ये एकंदर उपयुक्त जलसाठा 25% आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेषतः पुणे विभागातला उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं परिस्थिती गांभीर्यानं हाताळावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: प्लांट में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो. उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर. देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है. जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडोर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले. G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात भाग घेणार आहेत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव

बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा 3रा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 163 धावा झाल्या होत्या.
राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदार.

0: हरी
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवानीच्या स्टे ट्यून्ड सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जिस उम्र में लोग जिंदगी के ख्वाब बुनते हैं, उसने अपनी पूरी उम्र एक मुल्क के नाम लिख दी. तख्त उसका था मगर फिक्र वतन की थी. वो रानी कम आज़ादी का पहला ख्वाब ज़्यादा थी. झांसी की मिट्टी आज भी ये सदाई देती है, वफा की आखिरी हद लक्ष्मीबाई होती है. मित्रांनो, वीरांगना महारानी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, ज्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते, ती भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. भारतीय इतिहासात त्यांना एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणून ओळखले जाते. त्यांचा दृढ निश्चय अतुलनीय होता. त्यांना भारताची जोन ऑफ आर्क म्हणून व्यापकपणे ओळखले जाते आणि भारताच्या पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय इतिहासावर अमिट छाप पाडली. देशभक्ती आणि आपल्या देशाबद्दल अभिमानाने भरलेली ती एक कन्या आणि राणी म्हणून मिळणे हे भारताचे भाग्य होते. महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. त्यांचे वडील व्यवसायानिमित्त पुणे आणि सातारा येथे स्थायी झाले होते. नेवाळकर कुटुंब मूळचे कोट रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली आणि कालांतराने झांशी संस्थानची सुभेदारी दिली. इसवी सन 1818 नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झांशी वंश परंपरागत ताब्यात घेऊन महाराजा ही पदवी धारण केली. राणी लक्ष्मीबाई धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर नेतृत्वगुण असणाऱ्या होत्या. त्या जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, परंतु राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरत वाढल्या होत्या. त्यांचे पालनपोषण पेशव्यांचे राजवाड्यात झाले आणि पेशवा बाजीराव दुसरे यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे वागवले. ते त्यांना चबिली असे म्हणत, ज्याचा अर्थ खेळणारी असा होतो. नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्यासोबत ती वाढत असताना त्यांना मार्शल आर्ट्स, तलवारीने लढणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा असामान्य संगोपनामुळे राणी लक्ष्मीबाई त्यांच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या.

0: राजवाडे आणि मंदिरांमध्ये फिरताना लक्ष्मीबाईंना पालखीऐवजी घोड्यावर स्वार होणे जास्त आवडायचे. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचं तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या. 19 मे 1842 रोजी त्यांचे विवाह झांशी संस्थानचे राजे श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झांशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मात्र दरबारचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांना पसंत नव्हते. त्यामुळे राणीने आपला वेळ स्वतःच्या कौशल्यांना जपण्यासाठी वापरला. त्यांनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी आणि तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो 3 महिन्यांचा असताना मृत्यू पावला. या दुःखातून गंगाधरराव खचले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी दामोदरराव यांना झाशीच्या सिंहासनाचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. कारण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी भारतीय संस्थाने काबीज करण्यासाठी सुरू केलेल्या धोरणाचा उल्लेख डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सचा होता. लॉर्ड डलहौसीच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकात विस्ताराच्या योजना स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर लिहितात, केवळ पंजाबच नव्हे तर ब्रह्मदेशाचे विस्तृत अधिराज्य गिळंकृत करूनही डलहौसीची भूक समाधानी नव्हती. भारताच्या सीमा वाढल्या असल्या तरी आत प्राचीन राज्यांच्या कबरी होत्या. त्यामुळे डलहौसीने त्यांना उपटून टाकण्यास आणि सर्व काही समतल करण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ खूप मौल्यवान जागा व्यापली नाही तर या कबरींमधून एके दिवशी भारताच्या चुकांचा बदला घेणारे उदयास येतील अशी भीती होती. ईस्ट इंडिया कंपनी भारतीयांविरुद्ध वापरत असलेल्या अनेक दडपशाही उपायांपैकी एक म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. भारत धार्मिक छळ, राजकीय मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारख्या संघटनांना तोंड देत होता. त्याच्या शतकानुशतके जुन्या स्थापित संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.
1: देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए.

जून 1857 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून घोषणा केली. झांसीच्या राजदरबारात त्यांना बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नववारी साडी, खांद्यावर शेला किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगारखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या, तेव्हा ही बिरुदावली त्यांना दिली जायची. 1853 मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी राजमहालाच्या अंगणात एक महिला सेना तयार केली होती. या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. इसवीसन 1857 ते 1858 स्वातंत्र्य युद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी हिंदुस्थानातील संस्थानिक खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार 13 मार्च 1854 रोजी झांसीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करून झांसी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मेरी झांसी नाही दुंगी असे स्फूर्तीदायक उद्गार काढले. कंपनी राजवटीविरुद्ध आणि त्याच्या मार्गांविरुद्ध सुरू झालेला मोठा उठाव जून 1857 मध्ये झांशीला पोहोचला. राणी लक्ष्मीबाईंच्या सक्षम राजवटीत झांशी लवकरच स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा गड बनला. 5 जून 1857 रोजी झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे 22 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी राणींना झांसीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राजकर्त्या झाल्या, परंतु त्यांच्यासमोर अत्यंत बिकट परिस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता आणि रिकामा खजिना यामुळे प्रजेच्या मनात असुरक्षिततेची भावना. तरीही राणी लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावून त्यांना महत्वाची

पदे दिली. दिवान लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर वडील मोरोपंत तांबे यांना खजिनदार नेमले. लक्ष्मणरावांचे भाऊ मुलगा मुनसब भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळवून राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मिती केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. यामुळे झाशीवर हल्ला करू पाहणाऱ्या ब्रिटिशांना राग आला. झाशीवर हल्ला करण्याची जबाबदारी सर ह्यू रोज यांना देण्यात आली. परंतु झाशीच्या भूमीवर पाऊल ठेवताच इंग्रजी सैन्याचे मोठे नुकसान झाले. शत्रूला पुरवठा रोखण्यासाठी राणीच्या आदेशानुसार झाशीच्या सभोवतालच्या सर्व जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. शेतात धान्याचा एक तुकडाही नव्हता. कुरणात गवताचा एकही तुकडा नव्हता. त्यांना आश्रय देणारे एकही झाड नव्हते. पण इंग्रज झाशीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. ही सर्व परिस्थिती पाहता लक्ष्मीबाईंनी क्रांतिकारी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ग्वाल्हेर राज्यात सैन्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या सक्रिय सहभागाने आणि सामरिक कौशल्याने सर्वांना प्रेरणा दिली.

झाशीचे लोक देशाच्या यशासाठी प्रार्थना करत होते. येथील मंदिरे युद्धभूमीवर गेलेल्या सैनिकांना आशीर्वाद देत असत आणि परत आलेल्या जखमींची काळजी घेत असत. दरम्यान 21 मार्च 1858 रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झांशीजवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. ब्रिटिशांच्या विश्वासघातामुळे आणि अन्यायामुळे भारतात परकीय शासन नको अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्यास नकार दिला. त्याचवेळी त्यांनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली. उत्तम सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झांशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. सुरुवातीला झांशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज, नालदार, भवानी शंकर, कडक बिजली या तोफांनी चांगला प्रतिकार केला. गौस खान याने तर तोफेमधून असा मारा केला की दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झांशीतील लोक त्यांना धन्यवाद देतात. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारी पाडली. ही खिंडारी बुजवण्यासाठी रातोरात काम झाले, ज्यामध्ये स्त्रियांनी चुना, दगड आणि विटा ने आण करण्याचे काम केले. शेवटी झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा होत असे. ही विहीर आणि दारूगोळा तयार होणारा कारखाना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. अशा परिस्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. 31 मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावर लढण्याचे आवाहन केले. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले, रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन. राणीचे डावे उजवे हात असणारे खुदा बख्श आणि गौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले. तेव्हा परिस्थिती बिकट झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत आणि सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी स्वतः रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झांशी सोडण्याचा निर्णय घेतला. सतत 11 दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचे साक्षीदार ह्यू रोजने नंतर म्हटले, राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. झाशीतील पराभवानंतर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावाला पाठीशी बांधून किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांसह 30-31 मे 1858 रोजी ग्वाल्हेरला पोहोचल्या. तिथेही त्यांनी स्वस्थ न बसता सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी रणनीती आखत होत्या. 16 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. 17 जून 1858 रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झाशीच्या राणीचे वर्णन करताना सर ह्यू रोज म्हणाले, राणी तिच्या शौर्य, हुशारी आणि चिकाटीसाठी उल्लेखनीय होती. तिच्या अधीन स्थानांबद्दल तिची उदारता अमर्याद होती. हे गुण तिच्या पदासह एकत्रितपणे तिला बंडखोर नेत्यांपैकी सर्वात धोकादायक बनवत होते. भारतीय विद्रोहाने फक्त एकच पुरुष निर्माण केला होता आणि तो पुरुष एक महिला होती. तिच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी कर्नल मॅलेसन यांनी हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी खंड 3 मध्ये लिहिले, ब्रिटिशांच्या

नजरेत तिच्या चुका काहीही असल्या तरी तिचे देशवासी नेहमीच लक्षात ठेवतील की ती तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली. भारतासाठी तिचे योगदान आपण विसरू शकत नाही. 1857 क्रांतिकारी युद्धात ब्रिटिश वसाहतवादाला सर्वात शक्तिशाली सर्वव्यापी प्रतिकार मिळाला. मातृभूमीच्या मुक्तीचे एक समान ध्येय विविध वर्ग पंथ आणि धर्मांच्या लोकांना कसे जोडू शकतो

0: धर्मांच्या लोकांना कसे जोडू शकतो आणि त्यांना राष्ट्रीय संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी एकत्र कसे आणू शकते हे याने दाखवून दिले. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे 79 वर्षे साजरे करणार असताना ही भावना पुन्हा जागृत आणि आदरणीय झाली पाहिजे. राणी लक्ष्मीबाईंनी दिलेल्या बलिदानांना तीच खरी श्रद्धांजली असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात 18 जून या वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: श्रोते हो, ठीक 6 वाजता आपण

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.

0: लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे।
1: मुंबई पुणे रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं। राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं। हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दाणापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं। राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं। पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे। हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे। यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल। हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत। राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे। यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली। पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं।
2: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रही कि उसी के तहत कायदे कानून को ये रखते हैं वो हमें हमारी आशंका कुछ नहीं है। हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही हैं तो एक सावधानता बरतने के लिए हमने कदम लिया हुआ है।
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता। त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे। यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे। शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मात्र महिलांशी संबंधित गुन्हे गंभीर स्वरूपाचे खटले वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं। एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे। अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या। शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या। अफगाणिस्तान

0: तर्फे नांगी आलीन खरोतेनं चार तर रशीद खाननं तीन गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 16 षटकात 2 बाद 84 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना युकेमध्ये लीड्स इथं होत आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रधानमंत्री मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करणं या मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होईल. जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामुग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशानं कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेत.
2: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
3: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी 11:00 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवरही.
4: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
5: नमस्कार, मी केतकी धत्ते.
4: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 हून जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
2: मुंबई
6: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी

0: इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
0: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
0: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
0: अज्ञात मुंबई.
2: मैं कैसे कैसे
3: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
2: कैसे कैसे मैं कैसे कैसे
3: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: श्रोते हो, सायंकाळचे 7:15 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून पश्चिम आशियातला संघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून आजतागायत हा संघर्ष थांबला नव्हता. या संघर्षाची झळ प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या देशांशिवाय अवघ्या जगाला सोसावी लागली. इंधनाची कमतरता आणि इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाचं जगणंही बाधित झालं. म्हणूनच हा संघर्ष थांबावा अशी आशा अवघं जग करतंय. आणि आता ही गोष्ट प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 19 तारखेला हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्याचविषयी अधिक बोलण्यासाठी निवृत्त प्राध्यापिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक अरुणा पेंडसे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. अरुणा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: अरुणा मॅडम. गेले 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये येत्या 19 तारखेला शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे. ही घडामोड तुम्हाला किती महत्वाची वाटते आणि या कराराचं नेमकं स्वरूप काय, दुसरं म्हणजे या करारातून इराणच्या वाट्याला काय येणार आहे, त्यातले महत्वाचे घटक काय असतील आणि त्यामुळे त्यांना काय आर्थिक राजनैतिक लाभ मिळतील याविषयी काय माहिती द्याल.
1: एक तर आपल्याला असं दिसतंय की इराणची ह्या युद्धामध्ये थोडी अधिक सरशी झाली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे इराण जिंकलंय पूर्णपणे असं जर

0: नसलं तरी सुद्धा वरचष्मा थोडा इराणचा आहे असं आपल्याला जाणवतं. कारण इराणनी अनेक गोष्टींमध्ये आपल्या मागण्या मागे घेतलेल्या नाहीयेत. त्यांनी अमेरिकेची एक गोष्ट मान्य केली की हुरमुझची समुद्रधुनी आपण 60 दिवसांसाठी आम्ही खुली ठेवू असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढचे 2 महिने. 2 महिन्यांनंतर काय असणार आहे हे आता तरी गुलदस्त्यात आहे. ते काय करू शकतात तर ते कदाचित त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही मॅरिटाईम सर्व्हिस देऊ म्हणजे जहाजांची सुरक्षितता आम्ही पाहू आणि त्या बदल्यात आम्ही काही फीज आकारू. हे कदाचित ते करू शकतील आणि त्याला कोणी फार हरकत घेऊ शकेल, अमेरिका घेऊ शकेल असं वाटत नाही. इराकची दुसरी एक जी मागणी आहे ती अमेरिकेने मान्य केली आहे ती म्हणजे अमेरिकेने आपली सर्व सैन्य आणखीन लष्करी जी काय दल विमानं अमुक तमुक सगळं त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे ही त्यांची अट आहे. अमेरिकेने ती मान्य केली आहे. म्हणजे अमेरिकेचे सैनिक वगैरे इराणच्या किंवा त्याच्या बाजूच्या भूमीवरती असणार नाहीत आणि समुद्रधुनीतून सुद्धा ते माघार घेतील. इराणच्या बंदरांवरती अमेरिकेने जो काही कब्जा म्हणता येणार नाही पण त्यांच्यावरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल. आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला, इराणच्या बाजूनी जे करारामधला जो मुद्दा आहे तो की इराणनी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपेरेशन्स म्हणजे युद्ध खंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला. कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लादलंय आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झालंय त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. तर आता त्या पद्धतीचे रिपेरेशन्स नाहीयेत म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये. पण अमेरिकेने गेली अनेक वर्ष निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता अमेरिकेत असलेले त्यांचे जे काय इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणार आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणं ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे तर इराणने हे मान्य केले की आता युद्ध थांबवू म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये. पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे.
1: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिताचा आहे शांततेच्या दृष्टीनं आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारणमीमांसा कशी कराल?
0: आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्या मुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया. पण अजून 2 दिवस आहेत म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधीचे सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे अजून. मला असं वाटतं जगात जे कोणी या घडामोडींचा अभ्यास करतायत त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे. ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या करारामध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खरं तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलनी लेबाननवर पण हल्ला सुरू केला. गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबाननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे. कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूनी काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा म्हणजे एक महत्वाची अट इराणने जी घातलेली आहे या कराराच्या आधीची ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे सर्व भागात. त्याच्यामध्ये लेबनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेटतात हे आपल्याला बघावं लागेल.

0: उचलावी लागतील. पण बऱ्याच अंशी जिथे सेफ्टी आहे तिथे ते ती समुद्रधुनी खुली करतील. टोल आकारतील एका परीने. टोल म्हणजे ते म्हणतील आम्ही ते मॅरिटाईम सर्व्हिस असा शब्द वापरला जातोय की जहाजांची सुरक्षितता आम्ही देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून काही फीज वसूल करू. ते आता ते म्हणत नाहीये पण ते करणार ते, कारण त्यांच्या प्लॅनमध्ये तो एक भाग आहे. तर त्यांचं प्रचंड नुकसान झालं युद्धामध्ये, ते भरून कसं काढायचं तर ते आम्ही या पद्धतीने भरून काढू हेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पहिले 60 दिवस ती पूर्ण खुली असेल. आता पुढे काय होतं हे आपल्याला पाहायला लागेल, आता आपण सांगू नाही शकत. पण खुला झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने काय होणार आहे, तर भारतात पूर्वीप्रमाणे आपल्याला तेल आयात करता येणार आहे. तेल आपली आयात जर का पूर्ववत झाली तर आपल्या देशातलं सुद्धा हे जे तेलाचं संकट आहे म्हणजे गॅस न मिळणं किंवा कमर्शियल गॅस अत्यंत महाग होणं या गोष्टी कदाचित रिव्हर्ट होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. हे युद्ध थांबणं आणि सातत्याने हा जो हुर्मुझच्या समुद्रधुनीचा वापर करून जागतिक व्यापारावरती जे काही बंधनं येत होती ती निघणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे काही प्रमाणात जागतिक व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका इस्रायल आणि इराण मधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात.

0: आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
1: या मुलाखतीसाठी मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद.
0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
4: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो?

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर, 27 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात दिनांक 17 जून 2026. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूयात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी. याविषयी मंजुषा दामोदर भुमरे पिकले, कृषी अधिकारी गुण नियंत्रण अर्थात क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया या गीतानं.

मंडळी, या गीतानंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आता आपण ऐकूयात कृषी सल्ला. मंडळी, टोमॅटो ही लोकप्रिय भाजी असून बाजारात टोमॅटोला वर्षभर मागणी असते. टोमॅटोच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे सर्वच थरातील लोक याचा दररोजच्या आहारामध्ये वापर करतात. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अ, ब आणि क जीवनसत्व, खनिज आणि सेंद्रिय अम्ल असल्यामुळं कच्च्या टोमॅटोची भाजी करतात, तर पिकलेल्या टोमॅटोची कोशिंबीर अर्थात सॅलड करतात किंवा इतर भाज्यात आंबट चवीसाठी वापरतात. टोमॅटोपासून तयार करण्यात येणारे सूप, रस, केचप, जॅम इत्यादी टिकाऊ पदार्थ बनविताना वाया जाणाऱ्या बियांपासून 24% तेल मिळतं. या तेलाचा उपयोग सॅलड ऑइल म्हणून आणि मार्गारीन तयार करण्यासाठी केला जातो. टोमॅटोची जिरायती पीक खरीप हंगामात, तर बागायती पीक वर्षातून तीनही हंगामात घेता येते. टोमॅटोवरील करपा, भुरी, फळावरील काळे डाग आणि रूपक कोलमडणं हे बुरशीजन्य रोग आहेत. पानावरील ठिपके अर्थात बॅक्टेरियल विल्ट हा जीवाणूजन्य, तर बोकड्या अर्थात लिफ कर्ल हा विषाणूजन्य रोग आहे. मंडळी, टोमॅटोवरील करपा रोगामुळं झाडाच्या सर्व भागावर तपकिरी गुलाबी रंगाचे ठिपके पडतात. रोपाच्या पानावरील ठिपक्याच्या खालच्या बाजूला पांढऱ्या बुरशीची वाढ झालेली दिसली की झाडाला करपा रोग झाला असं समजावं. मंडळी, यावर उपाय करताना या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा 20 ग्रॅम मँगोझेब किंवा 25 ग्रॅम झायरम या प्रमाणात मिसळून तयार केलेल्या द्रावणाची पिकावर फवारणी करावी. रोगाचे पूर्णपणे नियंत्रण न झाल्यास 15 दिवसाच्या अंतरानं परत फवारणी करावी. फवारणीसाठी दर हेक्टरी 450 ते 500 लिटर द्रावण वापरावं. टोमॅटोच्या शेतात फवारणीपूर्वी शेतातील रोगग्रस्त झाडं आणि कचरा वेचून जाळून टाकावा. मंडळी, भुरी या रोगामुळे झाडाच्या पानाचा वरील भाग पिवळसर पडतो, तर खालच्या बाजूवर पांढरे चट्टे पडतात. यामुळे पानाची गळ होते. याच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम गंधक या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी. फळावरील काळे डाग, टोमॅटोच्या वाढत्या फळावर काळे डाग आढळून येतात. यावर उपाय करताना नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड या प्रमाणात मिसळून तयार केलेल्या द्रावणाची पिकावर फवारणी करावी. याशिवाय झाडांना आधार देऊन फळं जमिनीवर टेकू नयेत, जमिनीवर आच्छादन पसरावं. मंडळी, मर या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीचा सामू कमी असलेल्या आम्लधर्मीय जमिनीत मोठ्या प्रमाणात आढळतो. रोगग्रस्त झाडांनी पानं सुकल्यासारखे दिसतात. रोगाची लागण झाल्यानंतर 1 ते 2 दिवसात संपूर्ण झाडं सुकतात.

दिसतात. याशिवाय जमिनीवर खोडावर मुळे फुटलेली दिसतात. यावर उपाय म्हणजे टोमॅटोच्या रोगप्रतिकारक जाती लागवडीसाठी वापराव्यात. याशिवाय 3 वर्षापर्यंत त्याच शेतात टोमॅटोच्या कुळातील पिकांची लागवड करू नये. मंडळी, बोकड्या या रोगामुळे पानाचा आकार अति लहान होऊन फांद्यांची संख्या वाढते, परंतु त्यांची वाढ मर्यादित राहते. यामुळे झाड लहान झोडपासारखं दिसतं. रोगग्रस्त झाडावर फुले अजिबात लागत नाहीत. या रोगाचा प्रसार प्रामुख्यानं पांढरी माशी यासारख्या किडीमुळे होतो. मंडळी, यावर उपाय करताना शेतातील पिकावर 15 दिवसाच्या अंतरानं आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. बोकड्या रोगाच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकं सतत एकाच शेतात घेऊ नयेत. मंडळी, कृषी सल्ला आता आपण ऐकलत. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा.

मंडळी, आपल्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मंजुषा दामोदर भुमरे पिकले, कृषी अधिकारी गुणनियंत्रक अर्थात क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आपला पुढील हंगाम जो आहे खरीपाचा हंगाम येऊ घातलाय आणि त्या अनुषंगानं आपली तयारी सुद्धा आहे. जमिनीची मशागत आहे, आपल्या जमिनीमध्ये कोणतं

0: घ्यायचं हे सुद्धा आपल्या विचाराधीन आहे. कोणत्या जमिनीत आपलं चांगलं पीक येऊ शकतं याचा सुद्धा विचार चालू आहे. मंडळी, हे सर्व झाल्याच्या नंतर एक वेळ पाऊस, मृगाचा पाऊस पडला की आपल्या धांदलीला सुरुवात होत असते, आपली खूप मोठी गडबड होताना दिसते. आपण खतं आहेत, बी बियाणं आहे, हे खरेदी करण्यासाठी आपली लगबग सुरू झालेली असते आणि या लगबगीमध्ये आपण कोणतं बियाणं घेतलं पाहिजे, कोणतं नाही घेतलं पाहिजे, बियाणं घेताना काय काळजी घेतली पाहिजे याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. मंडळी, आपण जेव्हा एखादं बियाणं खरेदी करतो तेव्हा आपण ते बियाणं काय काय तपासलं पाहिजे, कसं कसं घेतलं पाहिजे, त्याच्यावर जे पॅक आहे, बियाण्याची जी थैली आहे त्यावरील जे माहिती दिलेली आहे, ही आपण कोणती कोणती माहिती पाहिली पाहिजे आणि आपण खरेदी करताना काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपण निश्चितच माहिती घेऊयात. आणि याबद्दल माहिती देण्यासाठी आज आलेले आहेत सौभाग्यवती मंजुषा धोंडीराम भुमरे पिकले मॅडम, कृषी अधिकारी गुण नियंत्रण अर्थात क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर. आज आपण मॅडमकडून बियाणं, खतं आणि कीटकनाशकं खरेदी करताना काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपण निश्चितच मॅडमकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं भुमरे पिकले मॅडमचं मनपूर्वक स्वागत करतो. मॅडम नमस्कार. मॅडम, खरीपाचा हंगाम येऊ घातलाय आणि या खरीपाच्या हंगामामध्ये बरेच शेतकरी बांधव जे आहेत, बियाणं आहे, खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना आपण पाहतोय आणि ही खरेदी करताना बऱ्याच शेतकरी बांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि जे विक्रेते म्हणतील त्या पद्धतीनं त्यांना बियाणं आहे, खतं आहेत, कीटकनाशकं आहेत हे खरेदी करताना आपण पाहत आलेलो आहोत. तेव्हा मॅडम, आज आपण विषय ठेवलेला आहे बियाणं, खतं आणि कीटकनाशकं खरेदी करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, तर त्या अनुषंगानं मॅडम मार्गदर्शन करताना मी तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारू इच्छितो की बियाणं खरेदी करताना शेतकरी बांधवांनी जे आहे कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे.
1: बियाणं खरेदी करताना आपल्याला पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अधिकृत विक्रेता यांच्याकडूनच आपल्याला बियाण्याची खरेदी करायची आहे. तर इथे अधिकृत विक्रेता कोणाला म्हणता येईल, तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून ज्या व्यक्तीने बियाणं विकण्यासाठी परवाना घेतलेला आहे अशा व्यक्तीकडूनच आपल्याला बियाणं खरेदी करायचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण बियाणं खरेदी केल्यानंतर त्या खरेदीची पावती म्हणजे पक्क बिल आपल्याला घ्यायचं आहे. साध्या कोऱ्या कागदावरती लिहून दिलेला मजकूर वगैरे अशा गोष्टी आपल्याला टाळायच्यात, तसं बिल आपल्याला नकोय. आणि त्या खरेदी बिलावरती हे पण हे अधिकृत असावं. अधिकृत म्हणजे त्यावरती संबंधित विक्रेता यांचा लायसन्स नंबर असावा, शेतकऱ्यांची सही असावी, विक्रेता यांची सुद्धा सही असावी, त्यांचा शिक्का असावा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघूनच खरेदीची पावती घ्यायची आहे.
0: खूप छान. खरंच शेतकरी बंधूंनो, मॅडमनं सांगितल्याप्रमाणे जर ही आपण काळजी घेतली तर आपण निश्चितच फसल्या जाणार नाही. बरं मॅडम, पुढचा एक प्रश्न मला तुम्हाला असा करायचा आहे की आपल्या भागामध्ये जे आहे सोयाबीनचं पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, तर मॅडम हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जाणारं पीक जे आहे तर याचं बियाणं खरेदी करताना आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागेल. बरं,
1: निश्चितच सोयाबीन हे आपल्याकडील एक खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे आणि त्याचं बियाणं खरेदी करत असताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महत्वाचा मुद्दा म्हणजे अधिकृत विक्रेता असावा. दुसरी गोष्ट म्हणजे खरेदीची पावती. आता त्या खरेदीच्या पावतीवरती संबंधित पिकाचं नाव, वाण, त्याचा लॉट नंबर, नंतर त्याचं उत्पादक कंपनीचं नाव, अंतिम दिनांक, ह्या सर्व गोष्टीची शहानिशा करूनच आपल्याला खरेदीची पावती घ्यायची आहे. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यावरती शेतकऱ्याची आणि संबंधित विक्रेता यांची सही असलेली अनिवार्य आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला सीलबंद पिशवी निवडायची आहे. सुट्टं बियाणं वगैरे आपल्याला खरेदी बिलकुल करायचं नाहीये. सोयाबीन पिकाच्या बाबतीमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन पिकाचा बिया जो असतात त्याचं आवरण हे अतिशय पातळ आणि नाजूक आहे, त्यामुळे आपल्याला खरेदी केल्यापासून ती पिशवी ते घरी नेईपर्यंत म्हणजेच ते पेरणी करेपर्यंत अतिशय व्यवस्थितपूर्वक हाताळायची आहे, जेणेकरून त्याच्या आवरणाला ते पातळ असल्यामुळे काही विजा पोहोचू नये. कारण ह्या बियाण्याच्या आवरणाला झालेलं नुकसान ह्याचा थेट परिणाम आपल्या उगवण क्षमतेवर पर्यायाने पूर्ण पिकावरती होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला ती खरेदी केलेली बॅग अतिशय काळजीपूर्वक हाताळायची आहे. आणि आता आपण खरेदी केलेलं बियाणं घरी नेल्यानंतर आपल्याला त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करायची आहे. तर साधारणत 70%, आता हे उगवण क्षमता आपण कसं तपासणार, तर खरेदी केलेल्या पिशवीमधून 100 बिया काढायच्या आणि त्या आपण एक गोणपाट घ्यायचा, तो ओला करायचा आणि 10x10 रांगेमध्ये आपण त्या 100

0: बिया ठेवायच्या. एक 3 ते 4 दिवसानंतर उगवल्यानंतर जेवढ्या बिया उगवल्या असतील, समजा 80 बिया उगवल्या असतील, तर म्हणजे 80% म्हणजे ते उगवण्या आपल्याला पेरणी करण्यासाठी अतिशय योग्य आहे. जर 70% कमी बिया उगवल्या असतील तर अशी आपल्याला ती पिशवी म्हणजे ते पर्यायाने ते बियाणं आपल्याला संबंधित विक्रेता यांना परत करायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला खरेदी करताना या सर्व गोष्टी घ्यायच्या.
1: मॅडम, आता आपण म्हणालात की समजा 70% कमी जर उगवण क्षमता कमी आली तर बियाणं दुकानदार वापस घेऊ शकतो का?
0: हो, घेऊ शकतो. कारण कृषी विभागाने तसं दुकानदारांना सूचना दिलेल्या आहेत आणि ती बॅग वापस घेऊन त्यांना दुसरी बॅग द्यायचीच आहे.
1: बरं मॅडम, अजून दुसरं काय काय काळजी घ्यावी लागेल?
0: दुसरी काळजी म्हणजे आता आपण खरेदी केलेली बॅग जी आहे मग ती पेरणी केल्यानंतर बॅग रिकामी होईल, ती खरेदीचं बिल, त्याच्यासोबत असलेला टॅग आणि थोडंसं बियाणं हे आपल्याला पूर्ण हंगाम होईपर्यंत जपून ठेवायचं आहे. आता शेतकरी बांधव म्हणतील की हे सगळं आम्ही का बरं जपून ठेवायचं, कारण ह्याचा उपयोग कधी होणार आहे आपल्याला की समजा कीड रोगाच्या बाबतीमध्ये काही समस्या उद्भवली किंवा मग शेंगा फूल लागण्याच्या बाबतीमध्ये काही समस्या उद्भवली तर त्याची तक्रार केल्यानंतर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला पुरावा म्हणून उपयोग होणार आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला हंगाम पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायच्या आहेत.
1: बरं, आता हे मॅडम आपण टिपिकल सोयाबीनचं नाव घेऊन आपण हे केलं, सोयाबीन बियाणं खरेदी करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे. मॅडम, इतरही काही पिकाचे बियाणं जे आहेत,
0: तर इतर बियाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला अशीच काळजी घ्यायची आहे. पहिला मुद्दा तोच असणार आहे, अधिकृत विक्रेता यांच्याकडूनच आपल्याला खरेदी करायचं आहे. खरेदीची पक्की पावती म्हणजेच अधिकृत पावती आपल्याला घ्यायची आहे. कोऱ्या कागदावरती लिहून असलेलं बिल आपल्याला बिलकुल घ्यायचं नाहीये. आणि सील, ज्या त्या बियाण्याची सीलबंद पिशवी असेल किंवा बॅग असेल तर तीच गोष्ट आपल्याला तशी घ्यायची आहे आणि त्याचा टॅग सुद्धा आपल्याला जपून ठेवायचं आहे.
1: खूप छान. असे सीलबंद असं बियाणं कोणत्या कोणत्या पिकांचं बियाणं असतात मॅडम? मॅडम, आता जे आपण सांगितलं की आता हे कोणत्या कोणत्या पिकांची बियाणं खरेदी करताना काळजी घ्यावी लागेल? बरं,
0: तर आपल्या खरीप हंगामाच्या दृष्टीने असणारी सर्वात महत्वाचं पीक म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर, मूग, उडीद किंवा ज्वारी वगैरे अशा सर्व पिकांसाठी आपल्याला सीलबंद पिशवीचाच उपयोग करायचा.
1: मॅडम, आता आपण बियाणं खरेदी करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे याचं खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. मॅडम, दुसरा एक घटक येतो शेतकरी बांधवांसाठी आणि तो महत्वाचा घटक म्हणजे आहे खत. तर सध्याला खत खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये खूप धांदल सुरू आहे. प्रत्येक दुकानावर शेतकरी बांधवांची खूप गर्दी होताना आपण पाहतोय, नेहमीच पाहतोय. तर हा खत खरेदी करताना मॅडम आणि कीटकनाशकही खरेदी करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा.
0: खत आणि कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अधिकृत विक्रेताच असावा, पक्कं बिलच असावं. आणि कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या आपण जे औषध खरेदी केलेलं आहे तर त्याची अंतिम मुदत ही फार महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅच नंबर, म्हणजे त्या पाकिटावर, औषधाच्या पाकिटावरील बॅच नंबर आणि आपल्या खरेदी पावतीमधील बॅच नंबर ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच असाव्यात. नाहीतर एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की बॅच नंबर वेगवेगळे आहेत आणि ह्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. आणि आता खताच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर खताचा खूप मोठा प्रश्न म्हणजे लिंकिंग.
1: मॅडम, तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा शेतकरी बांधव बाजारामध्ये जातात त्यांना एक खताची आवश्यकता असते, परंतु त्या खताची बॅग खरेदी करताना बरेच विक्रेते असंही म्हणतात की या खताच्या बॅग सोबत तुम्हाला दुसरी एक बॅग घेणं घ्यावी लागेल, नव्हे ते सक्ती करतात शेतकरी बांधवांना. तर ही कितीपत बरोबर आहे आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बरं,
0: नाही, अशा सक्तीला आपल्याला बिलकुल नाही म्हणायचंय. कारण शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जे काही त्यांना खतं दिले जातील किंवा त्यांना घेण्याचं भाग पाडलं जाईल म्हणजेच त्यांच्यावरती सक्ती होत असेल तर त्या गोष्टीला आपल्याला नाही म्हणायचंय. तो शेतकऱ्यांचा पूर्ण अधिकार आहे की त्यांना जे खत पाहिजे तेच खत मिळाले पाहिजेत आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणतंही नको आहे.
1: खूप छान मॅडम. मॅडम, दुसरा एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की तसं तुम्ही थोडं सांगितलेलं पण आहे, आपल्या भागामध्ये सोयाबीन नंतर मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारं पीक म्हणजे आहे कापूस. तर हे कापसाचं बियाणं खरेदी करताना मॅडम आपण काय काय काळजी घेतली पाहिजे? बरं,
0: कापसाचं बियाणं खरेदी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला विद्यापीठानं शिफारस केलेल्या किंवा मग कृषी विभागाने शिफारस केलेल्या वाणांचा उपयोग करायचा आहे. आपल्याला BG2 वाणांचीच निवड करायची आहे. आणि सध्या बाजारामध्ये HTBT म्हणजे हर्बिसाइड टॉलरंट BT कॉटन, ज्याला BG3 किंवा मग चोर BT असं सुद्धा म्हटलं जातं, तर हे खरेदी करणं किंवा ह्या गोष्टीची लागवड करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तर हा का गुन्हा आहे? तर हे खरेदी केल्यानंतर जे अधिकृत विक्रेते आहेत तर त्यांना परवानगीच नाहीये हे HTBT किंवा BG3 विक्री करण्यासाठी.

0: चोर मार्गानं शेतकऱ्यांकडे दिलं जातं, ते शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि जो कोणता विकणारा व्यक्ती आहे तर तो त्यांना तुम्ही राऊंडअप, ज्यालाच आपण ग्लायफोजेट असं पण म्हणतो, हे तणनाशक फवारण्यासाठी सांगतात. आता ह्या तणनाशकाचे काय परिणाम होतात तर ह्या तणनाशकाचे गुणधर्म कार्सिनोजेनिक आहेत, म्हणजे त्याचा फक्त मानवी शरीरावरतीच नाही तर पर्यावरणातील अन्न साखळीवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो. त्यामुळे HTBT किंवा BG3 किंवा चोर BT शेतकऱ्यांनी नाही म्हणायचंय, त्याची खरेदी किंवा त्याची लागवड बिलकुल करायची नाहीये.
1: खूप छान मॅडम. बरं मॅडम, आता आपण सांगितल्याप्रमाणे जी HTBT, BG3, चोर BT ही जी बियाणं आहेत, ही विक्रेत्यांनी समजा शेतकरी बांधवांना घेण्याची सक्ती केली आणि शेतकरी बांधवांची इच्छा सुद्धा नाही आणि समजा घ्यावं लागलं, काही बऱ्याच शेतकरी बांधवांच्या अनेक अडचणी असतात, काही आपल्या मनावर काही घ्यायचं असतं, काही विक्रेत्यांच्या मनावर, आता ते प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असू शकतात. समजा आपल्याला असं करावंच लागलं तर इच्छा नसून सुद्धा जे काम करावं लागलं तर त्याची आपल्याला तक्रार सुद्धा करता येते, तर ही तक्रार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मॅडम?
0: तर आपण मगाशी कापसाच्या बाबतीमध्ये आता BG3 असेल तर अधिकृत विक्रेता हे खरेदीसाठी ठेवू शकत नाही, तो कायद्यानं गुन्हा आहे. जर समजा असं हे होत असेल अधिकृत विक्रेत्याकडनं BG3 जर विकले जात असेल तर त्यांचं परवाना रद्द होऊ शकतो. आणि दुसऱ्या सांगायचं झालं, खताच्या बाबतीमध्ये लिंकिंग होत असेल किंवा कुठे साठेबाजी होत असेल किंवा आपल्याला काही बियाण्याच्या उगवण क्षमतेबाबतीत तक्रार वगैरे करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाचा टोल फ्री नंबर आहे 1800 233 4000, ह्याच्यावरती शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा. किंवा आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीतील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
1: खूप छान मॅडम. मॅडम, आपण बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलचं खूप चांगलं असं मार्गदर्शन करत आहात. मॅडम, शेवटी जाता जाता पुन्हा हाच माझा प्रश्न असेल की हेच बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करताना शेतकरी बांधवांनी अजून काय काय काळजी घ्यावी याबद्दल काय सल्ला द्याल बरं?
0: सध्या आपण असं ऐकतो की बरेच लोक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन आमचं हे खत आहे, आमचं हे बियाणं आहे किंवा आमचं हे हे औषधं आहे, हे फवारल्यानं असं होईल, ते तुम्ही शेतामध्ये टाकल्यानं असं होईल, असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकण्यास मिळतं. पण आपल्याला अशा लोकांकडून बिलकुल कोणत्याही जे काही असं बियाणं, खतं किंवा कीटकनाशके घ्यायचे नाहीयेत. कारण जर समजा अशा अनावधानाने किंवा मग दुर्दैवाने समजा काही अपघात झालाच तर मग शेतकरी तक्रार करणार कोणाकडे? कारण शेतकऱ्यांकडे ह्या बाबतीत, खरेदी केल्याच्या बाबतीमध्ये कोणताही पुरावा नसणार आहे. त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती राहील की तुम्ही असं गावोगावी फिरून विकण्यासाठी भाग पाडणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून खरेदी करू नका. आपल्या नजीकच्या गावातील, तालुक्यातील जे अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला खरेदी करायची आहे. आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे खरेदीचं बिल, साधं कोऱ्या कागदावरचं बिल आपल्याला बिलकुल जमणार नाही. आपल्याला अधिकृत बिलच, ज्यावरती शेतकरी आणि संबंधित विक्रेता यांची सही, बियाण्याच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचा लॉट नंबर असेल, कीटकनाशकाच्या बाबतीमधील बॅच नंबर असेल, विक्रेत्यांचे लायसन्स नंबर, परवाना नंबर वगैरे, ह्या सर्व गोष्टी नमूद असलेले बिलच आपल्याला खरेदी करायचं.
1: खूप छान मॅडम. मॅडम, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करताना काय काळजी घ्यायची आहे याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मंजुषा दामोदर भुमरे पिकले, कृषी अधिकारी गुणनियंत्रक अर्थात क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकाल रात्री 11:45

0: प्रभुत्व होत, तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
0: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता, FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
0: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
0: अज्ञात मुंबई.
2: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
3: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11:00 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवरही.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली ग दोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
3: नमस्कार, मी केतकी थत्ते.
2: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 हून जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
4: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं

0: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा

0: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. हुरमुझची सामुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. JNPT आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
1: महाराष्ट्र मे 2 लाख करोड रुपये के प्रोजेक्ट आज रेल्वे के चल रहे और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे.
0: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.

वर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात युकेमध्ये लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. रात्रीचे 11:45 झाले आहेत. याबरोबरच आमच्या आजच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेत 5:51 एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.